0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: परमार्थ श्रद्धेनं करावा. आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्तीकरताच आलो. आत्तापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंतानं आता मनुष्य योनीत आणलं. भगवंता आता नाही तुला विसरणार, असं कबूल करूनही आपण जन्माला आलो नाही तर लगेच तू कोण असं म्हणू लागतो. संत आपल्याला तोच मी असं भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागं केलं तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावर पांघरून ओढून घेतो. याला काय करावं? झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करणं कठीणच जातं. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो. यात दोष गंगेचा का माझा? गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करतात, पूजा अर्चा करतात, मग हे कलियुग आहे असं कसं म्हणावं? असं एकानं म्हटलं. त्यावर दुसरा म्हणाला, याचं प्रत्यंतर समोरच दाखवतो. समोर एक रक्तपिती माणूस बसलाय, जे कुष्ठरोगी. त्याला जो पापी नसेल त्यानं कवटाळावं, म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढं होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल, म्हणजे कुष्ठरोग होईल. असं समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार व्हायला लागला. म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान, गंगामाईचं रोज स्नान करणारे, तरी आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे असं त्या कुणालाच वाटलं नाही. तेवढ्यात वराडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकत टेकत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केलं की सगळी पापं नष्ट होतात. त्यानं गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला. आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला. तर असे हे जे गोरगरीब भोळे भावळे असे जे लोक आहेत, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेनं जे येतं ते मोठ्या विद्वानांना सुद्धा साधत नाही. आपण व्यवहारामध्ये पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच, म्हणजे ऑफिसला पोहोचू. कधीकधी आकस्मिक कारणानं आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरी पण आपण भरोसा ठेवतोच. व्यवहारामध्ये आपण एकमेकांवरती जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा आडण्यासारखा श्रद्धेनं करावा, पण आपण आहोत अर्धवट. म्हणजे पूर्ण कळलेलं नसून आपल्याला ते कळलंय असं वाटतं. अशा माणसाला शंका फार, आणि त्याचं समाधान करणंही फार कठीण जातं. अमुक एक खरं आहे असं कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी आहे. आणि जे अनुभवानं सुधारले तेच शहाणे भले. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथं श्रद्धेशिवाय मुळीच चालायचं नाही. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे फ्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300-16512 आणि 94-239-84-8888.

भक्त दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 167वा, दशक 12व, समास 6वा, सृष्टी क्रम निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म हे निश्चळ निर्मळ शाश्वत सर्व गोष्टींचे सार अमल आणि विमल आहे। ते गगनासारखं पोकळ आहे, त्याला काही करणं किंवा धरणं नाही, त्याला जन्म किंवा मरण नाही, त्याला जाणणं किंवा नेणणं नाही। ते शून्याच्याही पलीकडे गेलेलं आहे, ते खचलं जात नाही, ते होत नाही, ते जात नाही, ते मायेच्या पलीकडचं आहे, निरंजन आहे, त्याला कोणताही पार नाही। पुढे एकोऽहं बहुश्याम असा संकल्प निर्माण झाला, त्या षडगुणेश्वर असं म्हणतात, त्यालाच अर्धनारी नटेश्वर असंही म्हणतात। सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगदीश, मूळ पुरुष असंही त्याला म्हणतात। मूळ माया ही बहुगुणी विस्तार रूपाने अधोमुख आहे, तिला गुणक्षोभिणी असंही म्हणतात। तिच्यापासून तीन गुण निर्माण झाले, विष्णू निर्माण झाला, त्याला जाणती कळा सत्वगुण म्हणतात, जो त्रैलोक्याचं पालन करतो। पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा निर्माण झाला, त्याच्यामुळे तीन भवन निर्माण झाली। पुढे सौर संहाराचे कारण असलेला महेश किंवा रुद्र निर्माण झाला, तिथेच सगळकर्ते पण आलेलं आहे। त्याच्यापुढे पंचभूते स्पष्ट दशेला आली, अष्टधा प्रकृतीचं स्वरूप त्यातून दिसून येतं। निश्चल असलेल्यामध्ये हालचाल हे वायूचं लक्षण आहे। त्रिगुण आणि पंचभूत मिळून सूक्ष्म अष्टधा प्रकृती निर्माण होते। आकाश म्हणजे अंतरात्मा, त्याचा महिमा पाहून प्रत्यय घ्यावा। त्या आकाशापासून वायू जन्माला आला। वायूच्या दोन झुळका असतात, उष्ण आणि शीतल। शीतलपासून चंद्राचा जन्म झाला, उष्णापासून सूर्य विद्युल्लता यांचा जन्म झाला। शीतल आणि उष्ण मिळून तेज आहे असं ओळखावं। तेजापासूनच पाणी निर्माण झालं, पाणी गोठलं आणि त्याच्यापासून पृथ्वीचं रूप जन्माला आलं। पुढे असंख्य औषधी निर्माण झाल्या, औषधीपासून नाना रस, नाना बीज, अन्न, रस तयार झाले। 84 लक्ष जीवयोनीचा भूमंडळावर वास झाला। अशा प्रकारची सृष्टीरचना झाली याचा विचार केला पाहिजे, अनुभव घेतल्याने ते समजून येईल। अशा प्रकारचा आकार झाला त्याप्रमाणे संहार देखील होतो, त्यालाच सारसार विचार असं म्हणतात। जे जे इथून तिथून निर्माण झालं ते महाप्रलय

तिथेच नष्ट झालं, आद्य मध्य अवसान असलं तरी जे शाश्वत निरंजन तिथेच जाणत्या पुरुषानं आपलं चित्त लावावं. सृष्टीत नाना रचना होते आणि जाते, पण काहीही टिकून राहत नाही, त्यामुळे सारा सार विचार केला पाहिजे. अंतरात्मा हा द्रष्टा साक्षी आहे, त्याचा महिमा सर्वत्र बोलला जातो. पण ही सर्वसाक्षी अवस्था आहे, तिचा प्रत्यय घ्यावा. मुळापासून माये शेवटपर्यंत हा मायेचा सागर आहे, त्याच्यामध्ये नानाविद्या कलाकुसर सगळं येतं. जो उपाधीचा शेवट करेल त्याला हा भ्रम आहे असं वाटेल, जो उपाधीमध्ये अडकेल त्याला कोण बाहेर काढणार? विवेक आणि प्रत्यय यांची कामं अनुभवाच्या भ्रमामुळे कशी घडतील? सारासार विचार करून संभ्रम दूर सारून मगच ब्रह्म मिळवता येईल. ब्रह्मांडीच महाकारण म्हणजे मूळ माया आहे. अपूर्णाला पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते विवेकहीन आहेत. सृष्टीमध्ये खूप लोक आहेत, काही राजाच्या आसनाचा उपयोग घेतात तर काही विष्ठा टाकतात, स्वतःला थोर म्हणणारे उदंड लोक आहेत, पण विवेकी लोक सगळं काही जाणतात. अशा प्रकारचा हा विचार आहे. अविवेकी लोकांच्या नादानं नाना कष्टमय साधनं करून उगाच आयुष्य फुकट घालू नये. पुस्तकामुळे ज्ञान मिळत असतं तर गुरु कशासाठी करावा लागला असता? म्हणून सद्गुरूची आवश्यकता असते हे अनुभवावरून ठरवावं. जो बहुमताच्या आधारे वर्तन करतो तो बुडाला असं जाणावं. एक गुरु म्हणजे साहेब नसला तर मग कोणाला सल्ला मागायचा असा प्रश्न समर्थ विचारत आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टिक्रमनिरूपण नाम समास.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सज्जन हो, ज्यांना आत्मनिवेदन केलं नाही, आत्मसमर्पण झालं नाही, असा सामान्य देहाभिमानी पुरुष लोकेशणा वित्तेषणाधिकांनी व्यापलेला असतो. म्हणून त्या इषणा म्हणजे इच्छा पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांच्या पूर्णतेमध्ये काही प्रतिबंध आला तर तो सतत चिंता करत असतो. तसंच संसारामध्ये चिंता कधीच संपत नाही. इष्टविषय प्राप्त झाला तरी चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची वृद्धीची चिंता, तो नष्ट झाला तरी चिंता, प्राप्त झालेल्या विषयापेक्षा अप्राप्त अशा अधिकाची चिंता, भोगाची चिंता, भोगशक्ती कमी झाली तरी चिंता, भोगता राहील का याची चिंता, काही प्रतिबंधक निर्माण झाले तर ते दूर करण्याची चिंता, असे चिंतेचे विविध भेद आहेत. तैसी चिंता अपार वाढविती निरंतर, जीवी सुनी असार विषयाधिक, असं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे. अशी ही चिंता जीवाला सुख भोगू देत नाही. एका सुभाषितकारानं म्हटलेलं आहे, चित आणि चिंता यात तारतम्य पाहिलं तर चितेपेक्षा चिंता वाईट आहे. कारण चिता केवळ निर्जीव देहाला जाळते, पण चिंता मात्र सजीवाला नित्य जाळते.

सुजन हो, या चिंता निर्मूलनाचं साधन या सूत्रामध्ये नारदांनी सांगितलं आहे. निवेदितात्म लोक वेदत्वात, भक्तानं आपलं स्वतःच त्याचप्रमाणे सगळ्या लौकिक कर्मांच वैदिक कर्मांचं भगवत स्वरूपी समर्पण केलेलं असतं, त्यामुळे त्याला लोकहानीची चिंता करण्याचं कारण नाही. स्वतःच्या ठिकाणी कोणतीही क्रिया किंवा वृत्ती आरोपित केली की तिच्या सिद्धी असिद्धी विषयी चिंता वाटणं स्वाभाविक आहे. पण मी देखील त्याचाच आहे, माझा सगळा लौकिक व्यवहारही त्याचाच आहे, तोच प्रेरक नियामक करता आहे, तोच सर्व आहे, असं मानल्यावर चिंता करण्याचं ओझ आपल्या डोक्यावर घेण्याचं कारणच उरत

सुजन हो, लोककहाणी या सूत्रातील पदाचा दुसराही एक अर्थ संभवतो, भक्ताच्या देहाकडून लौकिक कर्म यथा प्रकार न होणं, लौकिक देह निर्वाहाला कारण कर्म व्यवस्थित न झाली तर वैदिक कर्म जी वर्ण आश्रम इत्यादींना अनुलक्षून होणं आवश्यक असतं तीही यथाविधी होणार नाहीत, पण भक्तानं त्याचीही चिंता करू नये, कारण भक्तानं आपल्या आत्म्याचं लौकिक वैदिक कर्मांचं सगळ्या प्रकारे भगवंताला समर्पण केलेलं असतं. या आधीच्या 19व्या सूत्रामध्ये तदर्पिता अखिला जारता हे भक्तीचं लक्षण देवर्षी नारदांनी स्वतःच म्हणून सांगितलंच आहे. अशा प्रकारे भक्तानं आत्मसमर्पण केलेलं असल्यामुळं त्याच्याकडून वैदिक कर्म न झाली तरी त्याचा प्रत्यवाय दोष त्याला

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर हृदय हो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.

0: मॅजिक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज मंगळवार. जाणून घेऊया आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. श्रोतेहो, रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पण लक्षात कोण घेतं. संवाद साधलाय डॉक्टर विनीता परांजपे यांनी. सकाळी 8 आपण ऐकणार आहात या सुखान या हा कार्यक्रम. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 वृत्तीची निवृत्ती हा कार्यक्रम. सादर करत्या कविता गायथनी. दुपारी 12:30 अर्थविश्व हा कार्यक्रम. संवादक प्रमोद पुराणिक. दुपारी 1 आपण ऐकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या प्रांजली आफळे. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम अजिंक्य मी. संवाद साधलाय अरुण सूर्यवंशी यांनी. दुपारी 3 मैत्रकट्टा. संध्याकाळी 4 नाट्यसंगीत. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ,

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज मंगळवार दिनांक 16 जून. आजचे दिवस आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेरणा दिवस म्हणून ओळखला जातो. 1914 रोजी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 6 वर्षाच्या तुरुंगवासानंतर मंडाले तुरुंगातून सुटका झाली होती. 2010 साली भूतान हा जगातील पहिला असा देश बनला ज्याने देशात तंबाखूवर पूर्णपणे बंदी घातली. 1950 रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म झाला होता. 1994 रोजी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आर्या अंबेकर यांचा देखील जन्म झाला होता. 1925 रोजी भारताचे महान शास्त्रज्ञ चित्तरंजन दास यांचे निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींना. अगदी लहानपणापासून आपण घरात बाहेर अनेकांच्या सहवासात असतो, खरं ना? आणि मग त्यांचं वागणं बोलणं सारखं बघत असतो आणि आपल्याही नकळत त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो, खरं ना? बर, त्यातलं जे आवडतं ते कधी गंमत म्हणून तर कधी त्याचं आकर्षण वाटतं म्हणून त्याची आपण नक्कल करतो, म्हणजेच अनुकरण करतो. अनुकरण करताना चांगलं वाईट विचारही न करता मग हळूहळू ती सवयच बनते. हे माझा एक मामा तोत्र बोलायचा बरं का, लहानपणी आम्हाला खूप गंमत वाटायची. आमचा शिर्या त्याची अगदी हुबेहूब नक्कल करायचा, सगळे हसायचे. आणि मग ही नक्कल करता करता शिर्याला तसंच बोलायची सवय लागली आणि मग तो तरा शिर्या म्हणून त्याची ओळख कायम झाली. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, अनुकरण करताना खूप विचार करायला हवा. अर्थात मग अनुकरण करणं किंवा एखाद्याच्या आवडलेल्या गोष्टीसाठी बेहूब नक्कल करणं तसं वाईट नाही आहे. म्हणजे असं बघा, अहो लहानपणापासून आपल्याला घरातली वडीलधारी मंडळी काय सांगतात, बाबांनो बघून बघून शिकावं, बोलावं वागावं आणि स्वतःला घडवावं. बघा, स्वतःला घडवण्याचा अनुकरण हा एक किती पॉवरफुल मंत्र आहे ना. अहो त्याशिवाय का आपल्या घरातल्या थोरा मोठ्यांनी हे सांगितलं असेल. बरं, शाळेत संत सज्जनांचं गुणगान आणि त्यांची शिकवण शिकवताना ती अंगी मांडवा हे सांगण्यासाठी आपले गुरुजन सांगायचे, महाजनो ये न गता सपंथा. आता लहानपणापासून हे असे अनुकरणाचे संस्कार आपल्या मनावर खोल रुजलेले असतात, खरं ना? आणि मग आपणही कुणाचं वागणं कुणाचं बोलणं कुणाचं चालणं या गोष्टींची नक्कल करतो, अनुकरण करतो, खरं ना? हो, पण नेमकं अनुकरण कशाचं कुणाचं करावं हे मात्र विचारपूर्वक ठरवायला हवं. अहो, पण लक्षात कोण घेतो आणि ते लक्षात घेत नाही. म्हणूनच काही वेळेला अंधानुकरणाचे अगदी गंभीर परिणाम होतात, नाहीतर काही वेळेला ते अंधानुकरण हास्यास्पद ठरतं. बघा, आठवून अशी एखादी व्यक्ती, एक गंमत सांगते. एकदा म्हणे शाहरुख खान गडबडीमध्ये बूट घालताना एका रंगाचे बूट घालण्याच्या ऐवजी एका पायात काळा आणि एका पायात पांढरा बूट घालून गेला. आता सेलिब्रिटी म्हणल्यावर त्यांच्या फॉलोअर्सना अनुयायांना काही कमतरतच नाही. मग काय, एका पायात काळा आणि दुसऱ्या पायात पांढरा बूट घालून फिरण्याची सुनामी चाली की हो. आणि मग अनेकांच्या पायामध्ये असला हा हास्यास्पद गमतीशीर पायजोडा दिसायला लागला. पूर्वी फाटके कपडे ठिगळं लावलेली कापडं हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जायचं. अहो, पण आता फॅशनच्या अनुकरणामुळे आणि सर्वे गुणाकांचनम आश्रयंते हे सूत्र तत्व जग मानत असल्यामुळे हल्लीची कार्टी बाजारातून नवीन कपडे आणून त्याला घरी आणून फाडून भगदाड पाडतात आणि तशी रस्त्यातून भटकतात. पाहिलीत की नाही तुम्ही? नक्कीच पाहिली असणार. एकदा तर काय गंमत झाली, अशाच फाटक्या कपड्यात नवे कोरे कपडे घालून हिंडणारी एक मुलगी रस्त्यावरून चालली होती. एक भिकारी ज्याचा भीक मागणं हाच व्यवसाय होता आणि फाटके कपडे हे भांडवल होत, त्या भिकाऱ्याने तिला हटकलं आणि धमकावलं, ये छोकरी, ये मेरा एरिया है, फिर कभी यहां नहीं आना. मित्र मैत्रिणींनो, जोक्स अपार्ट, पण अनुकरण हे विचारपूर्वक केलं नाही तर ते अनुकरण न राहता अंधानुकरण आणि मेंढरी वृत्ती दाखवणार ठरत. हे तर काही आपल्याला नाकारता येणार नाही, खरं ना. मानसशास्त्रामध्ये अंधानुकरण या वृत्तीला गर्दीचं मानसशास्त्र असं म्हटलं जातं. पण अनेकदा या अंधानुकरणाच्या कृतीमध्ये आपण एकटे पडू नये, मनातली एक अशी भीती असते आणि त्याचबरोबर नाविन्याची ओढही या अंधानुकरणासाठी ओढत असते. मित्रमैत्रिणींनो, अंधविश्वास आणि अंधश्रद्धा यांचं तर अगदी सख्ख नातं आहे बरं का, आणि एक दोन दिवसांचं नाही, पिढ्यान पिढ्यांचं. आता आपण पाळत असलेल्या अनेक रूढी परंपरा धार्मिक रीती यांच्या दोरांनी आपल्या मनातलं हे नातं अंधविश्वास आणि अंधानुकरणाचं इतकं घट्ट बांधलं गेलेलं आहे की मग अज्ञान म्हणा भीती म्हणा यामुळे या वृत्तीला भरपूर खतपाणी मिळतं आणि त्याचं पीक उदंड फोफावत. आता मला सांगा, कोणतीही गोष्ट स्वीकारताना आपण विचार करायला हवा की नको ती कृती करायच्या आधी? पण असं कुठं होत नाही हो, सगळेजण करतायत ना. मग लोकशाहीच्या नियमाप्रमाणे आणि मूलभूत तत्वाप्रमाणे मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट, आणि मग आपणही त्या लोंढ्यामध्ये आपल्याही नकळत सामील होतो, विचार करायच्या भानगडीतच पडत नाही. मनात एक शाश्वत विश्वास असतो, सगळ्यांचं होईल ते माझंही होईल. आणि मग मित्रमैत्रिणींनो, अहो खरंच तेच होतं की कुणीतरी मूल होणार न होणारी बाई एखाद्या बाबाकडे जाते आणि मग त्याच्या केंद्रात मूल होण्याचा विश्वास तो बाबा देतो. बायकांच्या हातात मूल नाही आणि बाबाच्या हातात मात्र बेड्या पडतात. एका फ्लॅटची 75% रक्कम जर आधी भरली तर फ्लॅटच्या घराबरोबरच वाहनाचं सुखही भोगाल. मोटार, मोटरसायकल, 1+1 अशा जाहिराती झळकतात की त्या जाहिरात देणारा जो कोणी असतो त्याच्याकडे लोंढेच्या लोंढे लोटतात. बुकिंग होतं आणि काय हो, आपण वृत्तपत्रात वाचतोच की 4-2 महिन्यात त्या कंपनीच्या ऑफिसला भलं मोठं टाळं आणि ह्या लोंढ्याबरोबर वाहत गेलेल्यांच्या मनामध्ये तळतळाट. हो, या बातम्या आपण वृत्तपत्रातून वाचतो, अवतीभवती घडताना बघतो, पण लक्षात कोण घेतं?

असणार खरं की खोट. मग स्त्री देहातून विशिष्ट काळी बाहेर पडतं म्हणून त्या काळात ते रक्तही अशुद्ध आणि स्त्रीही अपवित्र का कशी चे हा प्रश्न कुणालाच पडत नाही. जखमेतून नाही का रक्त वाहत म्हणून काय जखमी माणसाला आपण अपवित्र किंवा अशुद्ध समजतो का? नक्कीच नाही. आता जिवंत असताना आई वडिलांच्या इच्छेचा विचार न करणारी मंडळी त्यांच्या आत्मा तळतळायला लावणारी सुपुत्र आणि आत्त ते गेल्यानंतर मात्र अतृप्त आत्म्याला शांत करण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात का? हे काय आहे? हे खरोखरच अनुकरण की अंधानुकरण? मित्रमैत्रिणींनो, तो अतृप्त आत्मा आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला त्रास होऊ नये आणि चार लोक आपल्याला नावं ठेवू नयेत या एकमेव हेतूने 99% मंडळी हे करत असतात. आणि असंच अंधविश्वासाच्या मनोभूमीत अंधानुकरणाचं बी हे रुस्त फोफावत हो आणि त्यामुळे मग विचाराची गती खुंटे, विकास संपतो आणि माणसं तीच कृती विचार न करता भीतीपोटी अज्ञानानं करत राहतात वर्षानुवर्ष. पण लक्षात कोण घेत? पटतय ना मित्रमैत्रिणींनो? म्हणूनच आपण सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला हवं, विचार करायला हवा. अनुकरण आणि अंधानुकरण यातला फरक आपल्या विचाराच्या विवेकाच्या कसोटीवर घासून करायला हवा. पटतय ना? मग घेणार ना लक्षात? पुन्हा भेटूया नव्या विषयाच्या संवादासाठी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: Yoshi Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो। तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा। तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे। तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत। आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबरीने मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं। सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी। साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा। मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी, त्याची बारीक पूड तयार करावी। त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत। तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे। तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा। त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा। संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे। एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील, आपण ते चवीनं खावं। आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँडीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते। तर कँडी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात। कँडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे। काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजेत। त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायची। वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं, त्याचा एक तरी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे। हे मिश्रण 24 तास ठेवून पुन्हा त्याच पाकाचे जे आहे तोच पाक जो आहे 2 तारी तयार करायचा। असेच एकासोबत एक असे 3 वेळा केलं, नंतर आल्याचे काप बाहेर काढून उन्हात वाळवले, त्यापासून आल्याची कँडी तयार होईल। हे झालं लोणचं आणि कँडी कसं तयार करावं याची पायाभूत माहिती। या संदर्भात आपल्याला विस्तृत मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते। तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कँडी तयार करा। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखांनो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण एका वेगळ्या विषयावरती माहिती ऐकत आहात, त्याचं नाव आहे एक लढा असाही। या विषयाचे 5 भाग आतापर्यंत आपण ऐकलेत, आज त्याचाच 6वा भाग मी सादर करतो आहे। 5व्या भागामध्ये आपण या विषयाच्या संदर्भात

गौरादेवी यांची माहिती घेतली. हिमालयामध्ये गढवाल कुमाऊ क्षेत्रामध्ये राहत असलेल्या या अशिक्षित महिलेनं महिलांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात जागृती निर्माण केली, महिलांना एकत्र केलं आणि वृक्षांची तोड होण्यापासून वाचवलं. जेव्हा व्यापारी मोठमोठ्या लॉरीज घेऊन आलेत त्यावेळेला या सगळ्या स्त्रिया वृक्षांना मिठ्या मारून उभ्या राहिल्यात. आणि तुम्हाला झाडं तोडायचीच असतील तर आधी करवत किंवा कुऱ्हाड आमच्या अंगावर चालवा, मगच तुम्हाला ही झाडं तोडता येतील, असं म्हटल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना परत जावं लागलेलं आहे. आणखीही काही महिलांचा या आंदोलनामध्ये सहभाग आहेत. आज तुम्हाला अशिक्षित अशा किंकरी देवीचं योगदान त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. मंडळी, विकासाच्या चक्रात, आता खरं म्हणजे याला विकास म्हणायचा का हा प्रश्नच आहे, पण पर्यावरणाचं अतोनात नुकसान माणसानं केलं. वृक्षराजी असलेलं हिरवंगार जंगल नष्ट होऊन काँक्रीटची जंगलं उभी राहू लागली. नदीकाठी समुद्रकाठी कारखाने उभे राहू लागले. आपला घातक विषारी धूर वातावरणात सोडून वातावरण दूषित करू लागले. आपलं केमिकलयुक्त सांडपाणी सरळ नद्यांमध्ये किंवा समुद्रांमध्ये सोडून देऊ लागले. या सगळ्या गोष्टींनी पर्यावरणावर जीव घेणे प्रहार केले आहे, पण तुम्हाला आम्हाला याची सवय झाली आहे. मंडळी, विकास प्रक्रियेत हे चालायचंच असं समजून आम्ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागलो. पण हिमाचलमधील किंकरी देवी हे सहन नाही करू शकली. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. साधारणपणे आपण असं समजतो की सुशिक्षित लोक अन्यायाविरुद्ध चांगले लढू शकतात, आवाज उठवू शकतात. अशिक्षितांना काय कळणार कसं लढायचं ते. पण मंडळी, हा समज किंकरी देवीनं खोटा ठरवला. मी तर शिकलेले नाही, मी कसं लढू हा प्रश्न तिला पडला नाही. माझं काय होईल, लोक मला साथ देतील का, असे प्रश्न तिला पडले नाहीत. कदाचित असा एखादा दुसरा विचार आलाही असेल तिच्या मनात, पण ती आपली लढाई लढण्यासाठी ठामपणे उभी राहिली. जी व्यक्ती आपली लढाई एकाकिका असे ना पण प्रामाणिकपणे आणि उदात्त ध्येयानं लढत असेल अशा व्यक्तीला मदत मिळतेच. गॉड हेल्प्स देम हू हेल्प देमसेल्व्स, अशी एक इंग्रजी म्हण आहे. तिचा अर्थ हाच आहे. किंकरी देवीचा जन्म हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील एका अतिदुर्गम अशा खेड्यात झाला. लहानपणापासून गरिबी पाचवीलाच पुजलेली होती. तिचे वडील एक सामान्य असे दलित शेतकरी. त्यांनी तिचं लग्न वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच श्यामूराम या नावाच्या एका वेठबिगारी करणाऱ्या मजुराशी करून दिलं. पण श्यामूरामचा काही वर्षातच एका आजारानं दुर्दैवी मृत्यू झाला आणि वयाच्या 22व्या वर्षीच किंकरी देवीच्या माथी वैधव्य आलं. गौरादेवीसारखीच तिची अवस्था झाली. उदरनिर्वाहासाठी तिला हातात झाडू घ्यावा लागला. स्वीपर म्हणून ती काम करायला लागली. ही स्वच्छता करता करता निसर्गावर अन्याय करणाऱ्या दुष्ट विचारांची सुद्धा सफाई करावी असं तिच्या मनानं घेतलं. त्यावेळी खाण मालकांची नजर
हिमालयातल्या चुनखडीच्या खाणींकडे वळले होते. या खाणींचं उत्खनन करून व्यापारातून अफाट नफा कमावणं सुरू असताना ही मंडळी निसर्गाचं मात्र अतोनात नुकसान करू लागली. खाणींसाठी खोदकाम सुरू असताना झाडं तोडली जाऊ लागली. हिमालयाचं संरक्षक कवच तुटायला लागलं. त्यातली माती घेऊन नद्या वेगानं खालच्या प्रदेशावर आक्रमण करू लागल्या. पुराचं संकट नित्याचं झालं. शेतातली पिकं नष्ट होऊ लागली. दरडी कोसळून त्याखाली घरं, माणसं, गुरंढोरं गाडली जाऊ लागली. खाणीतील चुनखडीयुक्त माती पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ लागले. या सगळ्या गोष्टींकडे गावकरी असहाय्य होऊन बघत होते. काय करावं हे कळत नव्हतं. किंकरी देवीनं मात्र या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं ठरवलं. तिनं आपल्या स्वतःच्या आणि आजूबाजूच्या गावातील गावकऱ्यांना खाण मालकांनी सुरू केलेल्या बेसुमार खोदकामाबद्दल आणि त्यांच्या होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. हळूहळू लोकांमध्ये जागृती व्हायला लागली. किंकरी देवीच्या म्हणण्यात तथ्य आहे हे त्यांना कळू लागलं. पीपल्स ॲक्शन फॉर पीपल इन नीड या स्थानिक स्वयंसेवी संघटनेची मदत किंकरी देवीला मिळाली. या संघटनेच्या मदतीनं ती या खाण मालकांच्या विरोधात उभी राहिली. सिमल्याच्या उच्च न्यायालयात तब्बल 48 खाण मालकांविरुद्ध 1987 साली तिनं दावा दाखल केला. मंडळी बघा, एक अशिक्षित स्त्री खाण मालकांच्या विरोधात लढण्यासाठी उभी राहिली. केवढी जिद्द आणि निर्भयता तिच्या अंगी असली पाहिजे. खाण मालक श्रीमंत असल्यानं उत्तम वकील लावून त्यांनी केसचा निकाल लांबवण्याचा बराच प्रयत्न केला. आपल्या केसवर न्यायालय लवकर निकाल देत नाही हे पाहिल्यानंतर किंकरी देवी स्वतः सिमल्याला गेली आणि तिनं तिथल्या न्यायालयासमोर चक्क उपोषण सुरू केलं. दरम्यान या केसच्या खर्चासाठी तिनं आपलं जे मंगळसूत्र जपून ठेवलेलं होतं ते सुद्धा मोडावं लागलं. तिच्या उपोषणाची दखल तब्बल 19 दिवसानंतर न्यायालयानं घेतली. तोपर्यंत या अशिक्षित असलेल्या किंकरी देवीच्या असामान्य लढ्याची दखल वर्तमानपत्रांनी घेतली होती. तिचं नाव देशातच नव्हे तर विदेशात जाऊन पोहोचलं. किंकरी देवी खाण मालकांकडून पैसे उकळण्यासाठी ही केस लढते आहे आणि आम्ही खाणींचं उत्खनन करताना कोणतंही पर्यावरणाचं नुकसान करत नाही असा बचाव खाण मालकांनी करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयानं किंकरी देवीची बाजू ग्राह्य धरून निकाल दिला. या निकालानं न्यायालयानं हिमालयातील खाणींच्या उत्खननावर बंदी आणली. किंकरी देवीला मोठ्या प्रयत्नानंतर न्याय मिळाला. या दरम्यान खाण मालक तिच्या जीवावर उठले. त्यांनी तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला. पण निसर्गावर अत्याचार करणाऱ्या खाण मालकांच्या विरोधात लढाईचा ठाम निर्धार तिनं केला होता. मृत्यूची भीती न बाळगता तिनं आपला लढा सुरूच ठेवला. मंडळी, या लढ्याचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळी पाहूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

हेमलता आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं फकीरा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: आमको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं

0: फार गरजेचे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत फरार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94239 84.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, कोरा कागज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे MG हसमत यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: हे गीत आपण ऐकलं हम किसी से कम नहीं या चित्रपटामधलं. संगीतकार राहुल देव बर्मन.
1: आई मी मयुरी कुलकर्णी. काय आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात घर में राम गली में श्याम या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे अमर उत्पाल यांनी.

जावेद अख्तर यांचं गीत आता ऐकणार आहोत कुमार सानू आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. डुप्लिकेट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आम्ही ऐकणार आहोत जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात यानंतरचे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आहे फैसला या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जलबिन मछली नृत्यबिन बिजली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं करिश्मा कुदरत का या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया क्रांती ह्या चित्रपटामधलं संतोष आनंद यांचं गीत नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आहे इंतकाम या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी. ऐकूया एक खिलाडी 52 पत्ते या चित्रपटामधलं हे गीत.

0: हे गीत आपण ऐकलं हम आपके है कौन या चित्रपटामधलं. आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा.
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हम दोनों या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही भक्तिरचना आहे साहिल लुधियानवी यांची, संगीतकार जयदेव.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात मदा देवकाते यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात। चित्रपट पदराच्या सावलीत।

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीसपत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीसपत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीसपत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीसपत्र करत असताना जो बक्षीसपत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीसपत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली. आपल्याला तर माहितीच आहे, ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिकमध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं मीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 16 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अण्वस्त्रांबाबत इराणची माघार, अमेरिका इराण करारातील मुद्दे समोर, कतारचे मध्यस्थ इराणमध्ये. अमेरिकेसोबतच्या सामंजस्य कराराच्या समुद्या अंतर्गत अण्वस्त्रांची निर्मिती आणि खरेदी न करण्यास इराणने सहनिर्मिती दर्शवल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या

0: असे इराणकडून सांगण्यात आले होते. या करारामुळे इराणचा अणुकार्यक्रम किंवा त्यांची गोठवलेली मालमत्ता असे गुंतागुंतीचे प्रश्न सुटत नाहीत. मात्र या मुद्द्यांवर तांत्रिक चर्चा करण्यासाठी 60 दिवसांचा एक आराखडा उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती या वाटाघाटी संबंधी पाक आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात पावसाची 69% तूट. मान्सूनची अरबी समुद्रातील राज्यात दाखल झालेली शाखा 8 जून नंतर पुढे सरकलेली नाही. ज्या भागांमध्ये मान्सून दाखल झाला तेथेही फारसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पहिल्या 2 आठवड्यांमध्ये राज्यात 69% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. मात्र रविवारी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 18 जून नंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर मान्सून मुंबईत कधी पोहोचणार आणि पूर्ण राज्य कधी व्यापणार याकडेही नागरिकांचे लक्ष आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी जारी केलेल्या अद्ययावत अंदाजानुसार महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पुन्हा पुढे सुरू होऊ शकतो. पुढील 2 आठवड्यांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 25 जून या कालावधीत पावसाचा जोर कोकण किनारपट्टीवर थोडा वाढू शकेल. 25 जून ते 2 जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्राच्या काही भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. या आठवड्यात कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री ओलांडून पावसाचे प्रमाणही थोडे अधिक असेल अशी शक्यता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. भारताच्या धीरजचा डबल धमाका. तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये 2 सुवर्ण. भारताच्या धीरज बोम्मा देवरा याने तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत 2 सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने वैयक्तिक तिरंदाजी वर्ल्ड कप मधील पहिल्या सुवर्णपदकासह मिश्र सांघिकमध्ये कुमकुम मोहोरसह बाजी मारली. धीरजने एकेरीच्या अंतिम फेरीत पॅरिस ऑलिम्पिक मधील ब्रॉन्झ पदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ली वू सोक याचा 7-3 असा धक्कादायक पराभव केला. धीरज जागतिक क्रमवारीत 18व्या क्रमांकावर आहे. सध्या तो भारतीय लष्करात आहे. धीरजने सुरुवातीचे पहिले 2 सेट अनुक्रमे 30-29 आणि 29-28 असे जिंकून सामन्यात 5-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसरा सेट 27-27 असा बरोबरीत सुटला. चौथ्या सेटमध्ये ली वू सोकने पुनरागमन केले. त्याने हा सेट 29-27 असा जिंकला. अखेरचा सेट जिंकून धीरजने सुवर्ण यश मिळवले. आता वळूया पुढील बातमीकडे. प्लॉट एक्स्पोमुळे नाशिकच्या अर्थकारणास बूस्ट. 150हून अधिक प्लॉटची विक्री. सुमारे 6000 जणांची प्रदर्शनास भेट. क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे पहिल्यांदाच आयोजित प्लॉट एक्स्पो म्हणजे प्लॉटच्या प्रदर्शनास मिळालेल्या प्रतिसादाने नाशिकच्या अर्थकारणास बूस्ट मिळाला आहे. या 2 दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या 2 दिवसात 150हून अधिक प्लॉटची विक्री झाली. एक्स्पोला सुमारे 6000 नागरिकांनी भेट दिली अशी माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली. प्रदर्शन कालावधीत 300हून अधिक साईट व्हिजिट देखील झाल्या. आगामी काळात देखील अनेक साईट व्हिजिटचे नियोजन झाल्याचे ते म्हटले. जमिनीत गुंतवणूक करणे हा एक अत्यंत सुरक्षित, स्थिर आणि दीर्घकाळात उत्तम परतावा देणारा पर्याय मानला जातो. जमिनीच्या वाढत्या किमती आणि मर्यादित उपलब्धता यामुळे ही गुंतवणूक नेहमीच फायदेशीर ठरते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्लॉटच्या प्रदर्शनाचे आयोजन हे पहिल्यांदाच होत आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे भविष्यातील नाशिकमधील उत्तम परतावा देणारी आज केलेली गुंतवणूक म्हणावी लागेल असे प्रतिपादन एक्स्पोचे समन्वयक भूषण कोठावदे यांनी केले. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे सुरीले हमसफर हा म्युझिकल चॅरिटी शो शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सायंकाळी महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं शुल्क म्हणजे 1 मुठ्ठी अनाज आहे. सुसंस्कृती फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने सामाजिक कार्यात उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि मोलाचे योगदान दिल्याबद्दल समाजगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाचे समाजगौरव पुरस्काराचे मानकरी सौ धनश्री गायकवाड आणि श्री निलेश गायकवाड असणार आहेत. तरी या गौरवशाली सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सुसंस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश पवार यांनी केले आहे.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आहे रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दी पाडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भक्त पुंडलिक या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचं आहे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमंत कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
2: माझ्या बंडा, माझ्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं. ग दि माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया पी सावणाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिका हो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, गेल्या भागामध्ये आपण कविताताईंसोबत हरिदास बुवा आणि आफळे बुवा यांच्याशी गप्पा मारत होतो. कीर्तनाच्या कार्यशाळेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांवरती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा या तिघाही मान्यवरांचं मी स्वागत करते. आणि कविताताई, तुम्हाला पुढचा प्रश्न कोणाला आणि काय विचारायचा आहे?
1: नमस्कार. मागच्या वर्षी तुम्ही या कीर्तन शिबिरामध्ये आम्हाला तुमचं मार्गदर्शन दिलं. पहिलं वर्ष तोपर्यंत आमचं झालेलं होतं, तर दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शनाला हो म्हणलात, खरं म्हणजे मला खूप आनंद झाला होता, कारण मी तोपर्यंत तुमच्याकडे उपनिषदाचा अभ्यास पूर्ण केलेला होता. पण तुमची भूमिका ह्या शिबिरासाठी काय होती, की कुठल्या हेतूनी तुम्ही हो सांगितलं होतं आम्हाला मार्गदर्शन करायला? कारण कीर्तन हा एक स्वतंत्र विषय आहे आणि उपनिषदाचा अभ्यास किंवा एक थोडा जो आपण म्हणू की तत्वज्ञानाचा जो भाग आहे, कारण कीर्तनामध्ये तत्वज्ञानाचा भाग तेवढासा कव्हर होत नाही, किंवा असं म्हणता येईल की पुराणांच्यामुळे म्हणा किंवा कीर्तनाच्या एका पद्धतीमुळे म्हणा, की त्याच्यामध्ये एक कथा भाग आणि त्या अंगाने गेलेलं एक उपदेशात्मक पुढचा रंग असा. पण मग त्या दृष्टीने हा जो ज्ञानात्मक भाग आहे, तर तुमची भूमिका नक्की ह्याच्या मागे काय होती ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची?
2: सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना नमस्कार आणि श्रद्धा तुला पण नमस्कार. तुझा अनुभव खूप छान होता आणि जे ऐकलं तू ते पोचवलं याच्याबद्दल तुझं अभिनंदन प्रथमतः. आता कविता त्यांनी विचारलंय की माझी भूमिका उपनिषद शिकवण्याच्या मागची माझी भूमिका, ते पण कीर्तन शिबिरामध्ये. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, एक आहे तत्वज्ञान आणि दुसरं आहे तत्वज्ञान पोचवणं. उपनिषदांचा अभ्यास एक अभ्यासक छान पद्धतीने करू शकतो, पण हीच उपनिषद किंवा हेच तत्वज्ञान जर सामान्य माणसापर्यंत पोचायचं असेल तर त्याला म्हणजे खूप जास्त पद्धतीने डायल्यूट करावं लागतं, त्याला सौम्य करावं लागतं. आणि एखाद्या तत्वज्ञानाला सौम्य करून समाजाची तत्कालीन नाडी ओळखून त्याला कोणत्या पद्धतीने देता येईल हे कौशल्य असतं कीर्तनकाराचं. पण कीर्तनकाराला मुळातलं तत्वज्ञानच माहिती नसेल तर तो सोपं काय करणार? ही भूमिका उपनिषद कीर्तन शिबिरामध्ये शिकवण्याच्या मागची होती, की मूळ उपनिषदांचं तत्वज्ञान कीर्तनकाराला माहिती असेल की तो सोपं करू शकतो. सोपं करणं हे त्याचं कौशल्य आहे, सोपं करून मनापर्यंत पोचवणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे कविताताई, की म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत जर म्हणायचं असेल ना, की मी किती श्रीमंत आहे हेच मला माहिती नाही आहे. म्हणजे माफ करा मला माझं जर बोलणं जास्त रूढ वाटत असेल, तर आजकालचे कीर्तनकार प्रवचनकार हे स्क्रिप्टेड झालेले आहेत.
1: अगदी बरोबर,
2: स्क्रिप्टेड आहेत. यांच्या स्क्रिप्ट पाठ असतात, बोलतात उत्तम, पोचवतात उत्तम, पण यांना जर म्हटलं की अरे नवीन विषयावर अभ्यास कर, त्यांचीही फार चुकी नाहीये. उपलब्ध कुठे होणार?
1: बरोबर,
2: अशी ग्रंथ उपलब्ध कुठे होणार, सांगणारा कोण आहे, ह्या सगळ्याचा विचार करता कीर्तनकारापर्यंत, प्रवचनकारापर्यंत, किंवा मी इथपर्यंत म्हणेल की ज्याला कोणाला समाजामध्ये चार चांगल्या गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, अगदी त्याला सुद्धा भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये किती ग्रंथ आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर मिळतं? हा खूप मोठा प्रश्न झाला. मी अगदी छोटा प्रश्न विचारतो, श्रद्धा तुला प्रश्न विचारतो, गणपती म्हटल्यानंतर किती ग्रंथ तू गणपतीचे सांगू शकशील?
1: नाही, एकही नाही.
2: गणपती म्हटल्यानंतर गणेश पुराण हा ग्रंथ येतो, मुद्गल पुराण हा ग्रंथ येतो, उपनिषदांमध्ये हेरंब उपनिषद येतं, गणेश पूर्व तापिनी उपनिषद येतं, गणेश उत्तरातापिनी उपनिषद येतं, गणेश गीता येते, ब्रह्मणस्पती सूक्त जे वेदांनी गायलेलं आहे गणपतीसाठी ते येतं. एक गणपती म्हटल्यानंतर एवढी ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर आहेत. याचा अभ्यास कीर्तनकारांनी नाही करायचा, मग कोणी करायचा? गणपती पोचवताना कीर्तनकाराच्या त्याच्या त्या सबंध कीर्तनाच्या उपक्रमामध्ये ह्या ग्रंथांची नावं जरी आली ना नुसती, तरी समाजाच्या कानामध्ये ही नावं जातात, समाजाला ही नावं किमान ओळखीची होतात. म्हणून कीर्तन प्रशिक्षण किंवा कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये ह्या ग्रंथांचा परिचय की आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे आणि आपण किती श्रीमंत आहोत हे कळल्यानंतर जी एक कॉलर टाईट होते ना आपली, ती कीर्तनकाराची व्हायला पाहिजे. तो आत्मविश्वास त्याचा वाढायला पाहिजे की अरे मी 50 ग्रंथांचा अभ्यास करून बोलणार आहे. नुसतं गणपती सांगायचं असेल तर मी 12 ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. हा आत्मविश्वास कीर्तनकाराचा वाढतो. ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं की अरे याच्या कीर्तनामध्ये 12 ग्रंथांचा संदर्भ आला, मी एकही वाचलेला नाही, चला शोधूया. ठीक आहे, 100 एक जण वाचेल ग्रंथ, पण तो एक जणच आपल्याला पाहिजे. तो एकच आपल्याला पाहिजे. म्हणून माझी जी भूमिका आहे ही भूमिका आपली श्रीमंती किती आहे हे सांगणं ही माझी भूमिका आहे. आणि आपली श्रीमंती ही आपले ग्रंथ आहेत. म्हणून मागच्या वर्षी 10 दिवसांमध्ये 10 उपनिषदांचा उपनिषदांची ओळख आपण केली. आणि आता ह्या वर्षी आपण 10 दिवसांमध्ये कुठल्या ग्रंथांची ओळख करणार आहोत, तर आपल्याकडे आपल्याला भगवद्गीता माहिती आहे की जी कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण अशा अनेक गीता आपल्याकडे आहेत भगवद्गीतेच्या व्यतिरिक्त. तर ह्या 10 दिवसांमध्ये आपण 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीता त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. उदाहरणार्थ रामगीता आहे, यमगीता आहे, हंसगीता आहे, शिवगीता आहे, गणेशगीता आहे, देवी गीता आहे, अनेक प्रकारच्या गीता आहेत. अशा 10 गीता की ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर गणपतीवर बोलत असू तर गणेश गीता आपल्याला माहिती पाहिजे. आपण देवीच्या उत्सवामध्ये एखाद्या बोलत असू तर देवी गीता माहिती पाहिजे. आपण जर रामाच्या उत्सवामध्ये बोलत असू तर रामगीता आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ह्या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीतेंचा अभ्यास आपल्याला ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये करायचा आहे. आणि माझी भूमिका परत एकदा तीच आहे, आपली श्रीमंती काय आहे, किती आहे, ही श्रीमंती कीर्तनकार प्रवचनकाराला जाणीव करून देणं आणि ती उलगडून दाखवणं की हे बघ हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे.
3: ते दागिने घे आणि समाजाला श्रीमंत कर, स्वतः श्रीमंत हो, ती श्रीमंती सगळ्यांना वाटून टाक.
2: बुवा, ह्या श्रीमंतीचं वैशिष्ट्यच हे की ही श्रीमंती आल्यानंतर स्वतः पुरती राहतच नाही.
3: नाही, आणि जेवढं द्यावं तेवढं ते वाढतच जात,
2: वाढतच जात. ही श्रीमंती वाढणं देण्यात आहे.
3: वा वा, नक्कीच.
1: आता जसं यांनी सांगितलं गुरुजींनी की स्क्रिप्टेड कीर्तन झालेलं आहे आजकाल. आणि गेल्या म्हणजे आता मी तुमची विद्यार्थिनी म्हणून मला खूप छान वाटत असतं मला सांगताना की मी जेव्हा शिकले पण माझ्या मनामध्ये असा कधी विचार आलेला नव्हता की बुवांनी एखादं कीर्तन लिहून द्यावं आणि आपण ते पाठ करून म्हणून दाखवावं. मग मी बुवांना खूप प्रश्न विचारायची, बुवा हे कुठे सापडेल, याचा संदर्भ कुठे सापडेल. तर तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये की जे यांनी सांगितलं की स्क्रिप्टेड कीर्तन आजकाल झालंय, तर समाजात सध्या अशी परिस्थिती दिसते आहे की अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत म्हणजे अगदी 8-9 वर्षाचा मुलगा सुद्धा कीर्तन करतो ते पाठांतर एवढ्या एकाच गोष्टीवर कीर्तन करतो.
3: अगदी.
1: तर ही किती योग्य आहे भूमिका किंवा तुम्हाला ह्याच्यावरती काय सांगावं असं वाटतं?
3: नाही, जेव्हा कसं आहे 8-10 वर्षाचाच विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा सादरीकरण करताना त्याला बहुतांशी पाठांतरावरच त्याला थोडंसं उभं करणं, त्याला सभाजितपणा येणं, त्याला एक सुसंगत जेवढं तो अभ्यासतोय तेवढं जरी बोलता येते का नाही हे पाहणं, हे 8-10 वर्षापर्यंत सुद्धा ठीक आहे. पण साधारणतः 12 वर्षाच्या पुढे ही अपेक्षा नाही. आणि किंवा दुसरं ही एक फार मोठी चूक होते की ती जरी तुम्ही एक रेडीमेड स्क्रिप्ट दिलं तरी कित्येक शिक्षण संस्था किंवा कित्येक कीर्तनकार सुद्धा त्या वयाला काय शोभेल त्याचा विचार न करता स्क्रिप्ट देतात. तो सादर खूप छान करतो पण अरे हा तुझा विषयच नाही, नवरा बायको कसं भांडतात हे तू कशाला सांगतो, आणि तो विनोद 8 वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षित नाही. नवरा काय बायकोन काय प्रपंच काय संसार काय, तेव्हा तो विवेक त्यांचा राहत नाही. एक थोडंसं विचित्र वाटेल पण असं विधान आहे की आमच्या कीर्तन क्षेत्रातलेच बरेच नामांकित लोक असं म्हणायचे की तुम्ही अशा लहान मुलं जे काही कीर्तन सादर करतात ना याला कीर्तनकार म्हणू नका, असं म्हणायचे ते. कीर्तन साधक, कीर्तन विद्यार्थी असं म्हणावं. आणि याला उदाहरण देताना आम्ही नेहमी द्यायचो, बाल इंजिनियर असतात का?
2: अगदी बरोबर.
3: हे बाल डॉक्टर आहेत, हे बाल जज आहेत, हे बाल वकील आहेत. नाही, ती एक विशिष्ट पदवी, एक विशिष्ट अनुभव झाल्यानंतरच त्याला ती पदवी म्हणायला पाहिजे ना की आता हे इंजिनियर आहेत. तसं त्याला 12 वर्ष शिकू दे, चांगलं व्यवस्थितपणे त्याला स्वतःचं प्रतिपादन कर, मग त्याला कीर्तनकार म्हणून. तोपर्यंत तो कीर्तन विद्यार्थी म्हणून राहू दे ना. तो 8व्या वर्षी जर समाजमान्य कीर्तनकार असं जर आपण त्याला एकदम म्हणायला लागलो, हे बाल कीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, तर एक फार भयानक गोष्ट अशी होती की ते यश त्याच्या डोक्यातही जातं आणि मग ती मुलं आपल्या हातात राहत नाहीत, त्यांची नम्रता कुठेतरी निघून जाते. तर त्याच्या सरावापुरतं पहिलं स्क्रिप्टेड थोडंसं त्याला तयार करून देणं इथपर्यंत ठीक आहे, पण 12 वर्षाच्या पुढे म्हणजे व्यक्तिशः आम्ही आमच्याकडे जेव्हा कीर्तन शिकवतो तेव्हा त्याला आम्ही मुद्दे देतो, त्या मटेरियलची जागा सांगतो की कोणकोणत्या ग्रंथात कुठल्या कुठल्या पुस्तकात तुला याबद्दल काय मिळणार आहे आणि तू तुझं कीर्तन तयार करून मला ऐकव, मग त्याच्यात काही आणखीन भरायचं असेल तर मी सांगेन किंवा त्यातलं काही काढून टाकायचं असेल हे योग्य नाही ते ती सांगेन गाणे. तेव्हा अशा तऱ्हेनं स्वतःचा विचार मांडणारा कीर्तनकार उभा करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. आता स्क्रिप्टेड 2 प्रकारचे कीर्तनकार झाले, म्हणजे दुर्दैवाने काही कीर्तन शिक्षण संस्था पण अशा आहेत की ज्या अपेक्षाच करतात की हे स्क्रिप्ट दिले तसंच तुम्ही केलं पाहिजे आणि याच्यामध्ये म्हणजे आणि व पण परंतु बदलला तरी सुद्धा मार्क कापतात त्यांच्या परीक्षेतले.
2: अरे बापरे.
3: म्हणजे मग म्हणजे 40 वर्षाचा माणूस कीर्तन करतोय, 60चा माणूस कीर्तन करतोय, कारण कीर्तन शिक्षण शिबिरां शाळांमध्ये वयाची अशी काही अट नसते, कुठल्याही वयामधला माणूस शिकत असतो. मग तो 85चा स्वतःचा विचार करू शकणारा एक प्राध्यापक कीर्तन करत असताना सुद्धा तो नाट्यप्रयोगासारखं ते प्रत्येक वाक्य ती चाल ती झांसी तशीच्या तशीच कशी करता येईल याच्यावर त्याचं लक्ष जास्त राहतं. तेव्हा काही संस्थांच्या पण चुका होतात आणि काही ठिकाणी काही कीर्तनकारांनी स्वतःची समजूत अशी करून घेतली की यूट्यूब नावाचा त्यांना सद्गुरू सापडलेला आहे, त्यामुळे यूट्यूबवरती ऐकायचं ते लिहून काढायचं आणि त्याप्रमाणे सादर करायचं. पण अर्थात होतं असं की असं जे करतात ते तेवढ्याच मोठ्या संकटातही पडतात आणि मग आम्हाला फोन करतात की हे बुवा अशी अशी गडबड झाली आहे काय करू. म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं तर मजेशीर आहे उदाहरण की झाशीच्या राणीवरती माझं कीर्तन आहे एक यूट्यूबवरती, तर एका विद्यार्थ्यांनी ऐकलं ते लिहून काढलं त्याप्रमाणे अगदी मस्त सादर केलं आणि त्याला एका माणसाने प्रश्न विचारला की तुमचं हे 1857 युद्ध सुरू झालं केव्हा, मग त्यांनी त्या तारखा वगैरे व्यवस्थित सांगितलं 10 मेला सुरू झालं, 10 मेला सुरू झालं आणि हे झाशीच्या राणीचं हौतात्म्य आहे ते केव्हा झालं, 18 जून अशी त्याची तारीख आहे. मग तो श्रोता म्हणाला तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये ती झाशीच्या किल्ल्यावरती झाशीची राणी ती काहीतरी 3-4 महिने लढली असं तुम्ही जे सांगितलं तर 10 मे ते 18 जून याच्या 3 महिने कुठे जातात आणि कसे काय ते भरतात ते काही आम्हाला कळलं नाही, एवढ्या दिवसामध्ये 3-4 महिने हे युद्ध कसं करता येतं आम्हाला. मग मात्र मग ते खरं बाहेर नाही हो राफळ्यांच्या कीर्तनात आहे असं लिहिलेलं, त्यामुळे त्यांच्या कीर्तनात हे मलाही माहिती आहे पण तू अभ्यास केलेला नाही एवढं मला कळलं. तू नुसता छापाचा गणपती हा छाप परत मारला, मग तुला हे म्हणायचं जर होतं तो राफळ्यांना फोन करून विचार ना.
1: बरोबर.
3: तुला शंकाच नाही आली कारण तू अभ्यास नाहीच केलं, तू पाठांतर केलंस ही फार मोठी. मग त्याने फोन करून विचारलं की बुवा असं असं झालंय, अरे माणसा म्हणजे तारीख जितकी महत्वाची तितकं इसवी सन नाही का महत्वाचं, की 57 साली युद्ध सुरू झालं आणि तिचं हौतात्म्य 58 साली आहे, मध्ये 1 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे, त्याच्यात ते 4 महिने तिने युद्ध केलंय. तर आमचे बाबाही असं करायचे की कीर्तनाचं थोडस मटेरियल द्यायचे पण बाकीचं पुस्तकांची नावं सांगायचे तिची उपलब्धता करून द्यायचे एवढं वाच, मग त्याच्यात काय तुला इंद्रिज करता येईल ते कर. काही वेळेला आम्ही चुकीचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिपादन यायचं, हे नको सांगत जो ते त्यातलं एडिट करून टाक असं सांगत. हा काही पदं मी देतो तुला पण त्यातली काही पद सुद्धा तू निर्माण कर. अशा तऱ्हेची आमच्याकडे शिक्षण पद्धती होती. अर्थात दोष कोणाला द्यायचं नाही, असंही शिक्षण देणारे लोक आहेत आणि काही पाठांतरावर भर देऊनही शिक्षण देणारे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक अशी विचित्र जमात झाली आहे की आपण त्याला स्वयंभू करायच्या मागे लागतो आणि तो सारखाच माग नाही ना ते मला तुम्ही लेखी द्यावं काहीतरी म्हणजे ते मी मुले नको ना लिहू म्हणजे तुझं नाव काय हे काही लेखी प्रश्नाचा प्रश्न आहे का तो तुझ्या डोक्यात ठेवून दे उत्तर मला याचं काय असतं ते पण ठीक आहे म्हणजे त्याची प्रमाणा जी आहेत पाठांतराचे जे काही ओवे आहेत त्याचं स्क्रिप्ट एक वेळ देणं इथपर्यंत ठीक आहे पण ही पद्धत खूपच झाली आहे आणि गुरुजी म्हटले तसं तत्वज्ञानाचाच भाग कमी असल्यामुळे मग मनोरंजनावरच त्याचा भर द्यायचा मग कॉमेडी कीर्तन मग धमाल विनोदी कीर्तन म्हणजे हे जे चित्रपटाची वैशिष्ट्य
2: कीर्तनकारांना पण पदव्या द्यायला विनोदाचार्य असं म्हणतात
3: हो ना म्हणजे ते भागवताचार्य नाहीत ते ज्ञानाचार्य ते विनोदाचार्य कीर्तन करणार तर म्हणजे एकूणच कला प्रकाराचा विनोदच व्हायचा हो हा तेव्हा आपण ह्या शिबिरांमध्ये सुद्धा आपण चिंतन करतोय ते याचंही करतोय की आता मागल्या वेळेला आपण 10 मनाच्या श्लोकांच्यावरती चिंतन केलं आणि आपण प्रश्नोत्तरीमध्ये असंही विचार केला की हे चिंतन ठीक आहे मी अभ्यास केला हे ह्या 4 ग्रंथांना घेऊन अभ्यास केला हे मी मांडलं याही उपर काही योग्य तुम्हाला सुचत असेल तर आम्हालाही तुमच्याकडनं शिकायला आवडलं कारण प्रत्येकाच्या बुद्धीला देवाचं एक वरदान आहे ना त्याचं वेगळं विचार करण्याचं की आम्ही जसं म्हटलं की मंगलाचरण कीर्तनाची सुरुवात मंगलाचरणाने होते आता याचं कीर्तनाच्या दृष्टीने मी सरळ सांगितलं वारकऱ्यांचं मंगलाचरण असं असतं नरदे कीर्तनात असं मंगलाचरण असतं रामदास पण एका विद्यार्थ्यांनीच मला खूप छान सांगितलं की ते म्हणले बुवा या शब्दाची थोडी फोड केली तर कोणत्याही अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मंगल आचरण करावं यानेच होते ना तेव्हा मंगलाचरण हा फक्त कीर्तनाचा विषय नसून प्रवचनाचा विषय नसून माझ्या कार्याचाच तो एक अविभाज्य घटक आहे की मी मंगलाचरण केलं पाहिजे तरच मी कीर्तन करू शकेन आता हे मी विद्यार्थ्याकडून शिकलो आणि शिका म्हणून इंद्रिज बालादपी सुभाषितम ग्राह्यम या नात्याने या गोष्टी कळायला पाहिजेत तसं म्हणजे स्क्रिप्टेड कीर्तन फारसं न होता स्वतः विचार करून भले चुकीचा असेल विचार अलीकडे ती निबंधाची पण पुस्तकं मिळतात
2: हो
3: निबंधाचं पुस्तक कसं असेल बाळा निबंध म्हणजे पावसावर निबंध लिहा मला पाऊस आवडत नाही हे वाक्य सुद्धा निबंध होईल तर त्याचं असलं पाहिजे वाक्य पुस्तकातले आहे ते लिहिल्यात त्याच्यात काही मजा नाही तेव्हा स्वयंभू अभ्यास या लोकांनी करावा अभ्यास वाढवावा आणि अभ्यासाने प्रगटावं यासाठी आपली ही सगळी भूमिका आहे प्रयत्न आहे आपल्याला कसं यश येईल त्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानसैनिक मिळतील
0: मंडळी या चर्चा अशाच चालू राहणार आहेत पण तुर्तास आपण

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
2: आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. हे गीत रचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94239 84.
1: कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत. हे गीत आहे ओवाळे ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दिवस टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे जनावरं असतात, पण नेमके कुठले आजार कोणत्या ऋतूमध्ये येतात हे माहीत असणे फार गरजेचे आहे. यामध्ये आपण आज हिवाळ्यामध्ये जनावरांमध्ये होणारे आजार त्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती करून घेऊया. पशुसंवर्धन हा व्यवसाय फायदेशीर ठरावा याकरिता आपण त्यांचे आरोग्य नीट राखणे आपले आद्य कर्तव्य ठरते. माणसाप्रमाणेही प्राण्यातही विविध प्रकारचे आजार संभवतात. या आजारात खरी कसोटी लागते ती शेतकरी व पशुपालक यांची. याचे कारणच म्हणजे खेडेगावात असलेली साधनाची कमतरता, पशुपालकाचे अज्ञान, गावापासून दूर अंतरावर असलेला दवाखाना, तेथील अपुरा औषध पुरवठा, पशुपालकाची आर्थिक परिस्थिती, या सर्व गोष्टी त्याला कारणीभूत. तर शेतकरी बंधूंनो, आपण हिवाळ्यामध्ये जनावरांना कुठले आजार होतात त्या संदर्भामध्ये, तर तोंडखुरी पायखुरी हा मोठ्या जनावरांमध्ये तसेच लहान जनावरांमध्ये पण होऊ शकतो. हा रोग विषाणूपासून फुफ्फुस ज्वर विषाणू आणि अणुजीवाच्या संसर्गामुळे होतो. त्याचप्रमाणे सरा हा गोचिड गोमाशा यांच्यापासून होतो. खरूज याच ऋतूमध्ये होतो, तो सुवा उवाचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे होतो. आणि कोंबड्यामध्ये क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज नावाचा हिवाळ्यामध्ये फारच कोंबड्यांमध्ये हा रोग आढळून येतो. तर यामध्ये सुरुवातीला तोंडखुरी व पायखुरी या रोगासंदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे. हा संसर्गजन्य साथीचा आजार विषाणूमुळे होतो. या आजाराचा प्रादुर्भाव हिवाळ्यात जनावरांमध्ये दिसून येतो. या विषाणूचे जगात एकूण 7 प्रकार आहेत, त्यापैकी 4 प्रकार भारतात आढळतात. यामध्ये जसे ए ओ सी आणि आशिया 1 ही त्यांची नावे. या प्रत्येक प्रकारात अनेक उपप्रकारही आढळतात. शेतकरी बंधूंनो, या आजारामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला आर्थिक नुकसान सोसावं लागतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपल्याला जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जनावरांमध्ये तोंडात व जिभेवर व दोन खुरामध्ये भाजल्यासारखे फोड येऊन ते फुटतात व त्याच्यात जखमा होतात. यामध्ये जनावरांमध्ये 104 ते 106 फॅरनहाइट एवढा ताप असतो. शेतीकामाची जनावरे निकामी होतात, दुभती जनावरे आटतात, गाभण गाई म्हशीचा गर्भपात होऊ शकतो. तर यावर बरेचसे लक्षणे आहेत, पण जे आपण मुख्य जे लक्षणे म्हणून, तर हे असे मुख्य लक्षणे जनावरांमध्ये आढळून येतात. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय करणे फार गरजेचे आहे. तर या रोगावर लस असून प्रथम वर्षी 2 वेळा व नंतर दरवर्षी 1 ही लस टोचून घेतल्यास या रोगाची भीती राहत नाही. लस ही जून किंवा नोव्हेंबरमध्ये टोचून घ्यावी. तर यानंतर यावर उपाय म्हणूनही आपल्याला करता येईल. उपाय असे करावे, तुरटीच्या किंवा पोटॅशियमच्या परमँगनेट पाण्याने जनावराचे तोंड धुवावे, किंवा बोरोग्लिसरीन किंवा सहद व तुरटी किंवा तेल व हळद असे मिश्रण जिभेला आणि तोंडाच्या आतील भागावर लावावे. खुरामध्ये जंतुनाशक मलम लावावा. तो पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार या प्रकारे आपण उपाय करू शकतो. दुसरा म्हणजे सांसर्गिक निमोनिया, ज्याला आपण फुफ्फुस ज्वर असे म्हणू. हा त्वरित फैलावणारा सांसारिक रोग आहे. यात 50% मृत्यूचे प्रमाण असते. हा रोग मायकोप्लाज्मा मायोकार्डियस नामक जंतूमुळे होतो. हिवाळ्यात पशुचे संवर्धन व गोठ्यात बांधून करण्यात येते अशा भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. यामध्ये लक्षणे जनावरांमध्ये जवळपास 105 फॅरनहाइट पर्यंत ताप असतो, श्वासाचा आवाज होतो, यामध्ये जनावरांमध्ये भूक मंदावते, रवंत करण्याचे प्रमाण बंद होते, छातीच्या जागी दाबल्यात तिथे जनावर दुखावते व घशाखाली सूज येते. जनावर जास्तीत जास्त 3 आठवड्यात मृत्यूमुखी पडते. याकरता आपल्याला प्रतिबंधक उपाय जर करावं झालं, तर शेतकरी बंधूंनो, जनावरांची गर्दी टाळावी, गोठ्यात हवा खेळती असावी, तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपल्याला उपाय करता येतात. दुसरं म्हणजे याच हिवाळ्यामध्ये पोटफुगीचेही प्रमाण जनावरांमध्ये बऱ्याचसा प्रमाण आढळून येतात. पोटफुगीचे कारणं म्हणजे प्रामुख्याने सांगावे झाल्यास व जनावरातील दोषामुळे उद्भवणारी पोटफुगी, रवंथ करणाऱ्या गाई गुरात खाल्लेला चारा पहिल्या पोटात आंबवला जातो, यावेळी वायू तयार होतो. ही नैसर्गिक क्रिया आहे. असा वायू रवंथ करताना ढेकर देऊन बाहेर टाकला जातो. मोठ्या आकारा
मानाच्या गुरात दर मिनिटाला 3 लिटर वायू तयार होतो. ज्यावेळी पोटात वायू तयार होण्याच्या प्रमाणात तो ढेकर देऊन बाहेर टाकला जात नाही किंवा प्रमाणापेक्षा जास्त वायू तयार होतो किंवा अन्ननलिकेत जेव्हा अडथळा येतो तेव्हा असा वायू पोटात साठून राहतो. यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला रोगाची लक्षणे असे दिसून की डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कुशीवरील कमरेचे हाड ज्यावेळी दिसेनासे होईल त्यावेळी पोटफुगी तीव्र समजून उपाय करावेत. यामध्ये खाणे, पाणी पिण्याचे प्रमाण व रवण करणे जनावर बंद करते, जनावर अस्वस्थ व बेचैन होते, सारखे उठबस करते. उपाय करायचे झाल्यास अशी गाय म्हैस बाजूला बांधावी, तिला पाणी पाजू नये. 1/2 लिटर गोडे तेलास 30 मिली टर्पेंटाईन हलवून पाजावे किंवा टिम्पाल पावडर 60 ग्रॅम कोमट पाण्यात विरघळून सकाळ संध्याकाळ पाजावे. त्याचप्रमाणे ब्लोटोसिल हे औषधही 50 ते 100 मिली आपण जनावरांना देऊ शकतो. या व्यतिरिक्त पशुवैद्यकीचा सल्ला पण घेणे फार गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने अजून जनावरांमध्ये आढळणारा रोग म्हणजे सरा. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातही आढळून येतो. या रोगाचे रोगवाहक माशा गोचिड असल्यामुळे हे वातावरण त्यांच्याकरिता अनुकूल राहते. या दिवसात माशाचे प्रजनन जास्त असते. यामध्ये लक्षणे सांगायचे झाल्यास जनावराला भरपूर ताप येतो, डोळे लाल होतात, जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते, जनावराचे पाय थरथर कापतात, जनावर गोलगोल फिरून झाडाला धडकी मारणे, भिंतीला धडकी मारणे यासारखे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय जर सांगायचे झाल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर उपाय केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. प्रतिबंधक उपाय जर याच्यामध्ये

0: सांगायचं झालं, उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या कीटकांचा उत्पत्तीस पोषक असते. पाण्याचा प्रवाहाच्या बाजूने असणाऱ्या झाडाच्या फांद्या कापून काढावे. वाढलेले गवत आणि शेण वारंवार काढीत राहिल्यास कीटकाचा प्रजननास आळा बसतो. शेतकरी बंधूंनो, याच ऋतूमध्ये जनावरांना खरजेसारखे पण रोग पाहण्यात आलेले आहेत. खरुज रोगासाठी माईट्स कारणीभूत असतात. माईटच्या वाढीसाठी आर्द्र आणि थंड हवामान पोषक असल्याने रोगाचे लागण हिवाळ्या या ऋतूत जास्त आढळते. यामध्ये लक्षणे सांगावयाचं झाल्यास मेंढ्या व शेळ्यामध्ये दिसतात. खरुजाचे प्रमाण दिसून येतात, तसेच गाई बल्यातही दिसून येतात. शेळ्याच्या कान खरजेने पीडित होतात. मेंढ्यामध्ये लोकर गळण्याची लक्षणे दिसतात. गाई बैलाच्या मानेच्या भागावर व शेपटीच्या उगमस्थानी आणि पाठीच्या सर्वात उंच भागावर आढळतात. औषध उपचार करावे झाल्यास सर्वप्रथम मूलभूत कारणावरच उपचार करावा. रोगग्रस्त भागावरील केस काढून कोमट पाण्याने स्वच्छ धुवून काढावे. या भागावर बाजारात मिळणारे खरजेवर असणारे मलम लावावे. प्रतिबंधक उपाय करत असताना जनावराचा गोठा स्वच्छ ठेवावा. गोचिड, गोमाशा, सुवा, उवा यांचा नायनाट करावा. शेतकरी बंधूंनो, याच ऋतूमध्ये कोंबड्यांमध्ये एक असा घातक रोग दिसून येतो, तो म्हणजे क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज. हा रोग मायकोप्लाज्मा गॅलिनीरम जीवाणू यास कारणीभूत आहेत. हा रोग 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. यामध्ये कोंबड्यांमध्ये लक्षणे सांगायची झाल्यास मोठ्या कोंबड्यांमध्ये घशाची घरघर, नाकातून पाणी गळणे, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होणे, वजन कमी होणे, अंडी देण्याचे प्रमाणही कमी होते. प्रतिबंधक उपायामध्ये शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पिल्याची गर्दी कमी करावी. पक्ष्याची रोग निदान चाचणी वारंवार करून कळपातून रोगवाहक पक्षी काढून टाकावे. पक्ष्यांना समतोल आहार द्यावा. पक्ष्याच्या विष्ठेवर लक्ष ठेवावे. विष्ठा पातळ होत असल्यास पशुवैद्यकीच्या सल्ल्याने औषध द्यावे. पक्ष्याच्या घरातील अमोनियाचे प्रमाण कमी करावे. पक्ष्याच्या घरातील तापमान 55 फॅरनाईट ते 75 फॅरनाईट पर्यंत ठेवावे. औषध उपचार पशुवैद्यकीच्या सल्ल्यानेच करावे.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239848.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात संत वाहते कृष्णाबाई या चित्रपटामधलं गीत.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण गेले अनेक वर्ष गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण करत असतो की ज्यामुळे आर्थिक साक्षरता निर्माण होण्यास मदत होईल. सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 76,267 बंद झाला आणि त्याने एक दिवसाची वाढ 736 दाखवली. परंतु तरीसुद्धा वर्षभराची घट ही 6% होती. 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे 23,854 बंद झाला, त्याने 231 वाढ दाखवली. पण तरीसुद्धा एक वर्षाची घट या निर्देशांकाने 3.5% दाखवली. साधारणपणे या दोन मोठ्या निर्देशांकामध्ये अशा प्रकारे त्यांचं साम्य आहे की जर निफ्टी 1 वाढला तर सेन्सेक्स 3 वाढतो आणि यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो. परंतु तरीसुद्धा ह्या दोन निर्देशांकांपेक्षा आणखी दुसरे जे निर्देशांक आहे त्या निर्देशांकांमुळे बाजाराची परिस्थिती चांगली समजायला मदत होते आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्देशांक आहे तो BSE 500, BSE 500, की हा निर्देशांक 402 वाढला, 35,765 बंद झाला आणि ह्या निर्देशांकाने फक्त -0.5 एवढी मामूली घट दाखवली. वर्षानुवर्ष या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की निर्देशांकाला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आणि निर्देशांक म्हणजे काय? तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ किती टक्के आहे आणि महागाई किती आहे, चलन वाढ किती आहे, ह्या दोन्हीच्या वाढीची जर बेरीज केली तर तेवढी वाढ कमीत कमी निर्देशांकाने तेवढी वाढ दाखवली पाहिजे. मग कधी यापेक्षा खूप जास्त वाढ दिसून येते किंवा काही वेळा यामध्ये खूप नाराजीचं वातावरणसुद्धा दिसून येतं. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी हे जे निर्देशांकाच्या बाबतीतलं आम्ही जे वर्षानुवर्ष सांगतोय ते लक्षात ठेवायचं की शेवटी निर्देशांकाने आपल्याला एक वर्षाची वाढ ही किमान 12-13% दिली पाहिजे. मग तुम्ही यामध्ये राष्ट्रीय उत्पादनाची वाढ 5% दरा, 6% दरा, इन्फ्लेशन, चलन वृद्धी ती 1-4-5% पकडा, तरीसुद्धा एवढी किमान वाढ मिळाली पाहिजे असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाजारात गेले काही महिने हे अमेरिका आणि इराण आणि त्यामुळे नेमकं काय होतं आणि जगाच्या एकूण आर्थिक स्थितीवर ते काय बदल होतो, काय परिणाम घडतात याविषयी बाजार साशंक होता आणि त्यात पुन्हा रोजच्या रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळायचं, त्यामुळे नेमकं काय होणार आहे याची सगळ्यांनाच काळजी लागली होती. परंतु त्या गोष्टीतल्या लांडगा आल्यासारखं निदान ह्यावेळेस तरी हे या दोन देशांमधला करार हा व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर युद्ध थांबेल अशा आशेने बाजार मोठ्या प्रमाणात वाढला. आणि जर हा बदल कायमस्वरूपी झाला तर पुन्हा पूर्ववस्थितीला येण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. ती पूर्वपरिस्थिती आल्यानंतर मग काय होईल? तर कच्च्या खनिज तेलाचे भाव कमी होतील, ते आत्ता खाली आल्याची लक्षणं दिसत आहेत. आणि त्याचबरोबर सोनं आणि चांदी यांचे जे भाव वाढलेले आहेत हे सुद्धा भाव कमी होण्यास मदत होईल. कारण ज्या ज्या वेळेस जगामध्ये आर्थिक अनिश्चितता किंवा युद्धाची शक्यता दिसायला लागते त्या त्या वेळेस गुंतवणूकदार भीतीमुळे सोन्याला जास्त प्राधान्य देतात आणि मग सोन्याची गुंतवणूक वाढते. परंतु ही जी ॲबनॉर्मल सिच्युएशन आहे किंवा नेहमीपेक्षा वेगळी परिस्थिती, ही परिस्थिती जर बाजूला टाकली आपण तर सर्वसाधारणपणे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आकर्षक भांडवल वृद्धी दिली आहे. परंतु तरी सुद्धा कोणत्याही एका प्रकारच्या मालमत्तेला जास्त महत्त्व द्यायचं आणि इतर मालमत्तांकडे दुर्लक्ष करायचं असं गुंतवणूकदारांनी कधी करू नये. आणि म्हणून गुंतवणूक सल्लागाराच्या मार्फत ॲसेट अलोकेशन किंवा मालमत्तेची आपल्या विभागणी कशी असावी आणि मालमत्तेमध्ये फक्त स्थावर मालमत्ता म्हणजे अचल मालमत्ता ही महत्त्वाची नसते तर चल मालमत्ता ही सुद्धा महत्त्वाची असते. आणि म्हणून काही गुंतवणूक ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडामध्ये असायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर अडीअडचणीला गुंतवणूकदारांना ताबडतोब पैसे उपलब्ध होण्याचा एकच मार्ग आणि ते म्हणजे बँकातल्या ठेवी. म्हणून प्रत्येक गुंतवणूकदाराकडे काही प्रमाणात बँकेकडे ठेव असलीच पाहिजे की जी अडीअडचणींना त्याला उपयोग येऊ शकतो. म्हणून संपत्तीची विभागणी आणि त्या विभागणीमध्ये कुठल्या मालमत्तेला जास्त महत्त्व द्यायचं कुठल्या मालमत्तेला कमी महत्त्व द्यायचं हे गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून आणि आपले गुंतवणूक उद्दिष्ट काय आहेत आपल्याला या पुढच्या काही कालावधीमध्ये काही मोठ्या योजनांवरती खर्च करावा लागणार आहे का काही गुंतवणूक करावी लागणार आहे का घरामध्ये काही लग्न कार्य वगैरे आहे का अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि त्याचा विचार केल्यानंतर मग अनिश्चितता टाळण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. परंतु काही ठिकाणी गुंतवणुकीच्या बाबतीत पैशाचा विचार न करता सुद्धा गुंतवणूकदारांनी आयुर्विमा हा काढला पाहिजे. आणि तो आयुर्विमा हा फक्त ज्या विम्यामध्ये विमा संरक्षण उपलब्ध असतं म्हणजे काही जर झालं तर गुंतवणूकदाराच्या वारसदाराला पैसे मिळतात ज्याला विम्याच्या भाषेमध्ये टर्म इन्शुरन्स म्हटला जातो. ह्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता न चुकता दरवर्षी भरलेला पाहिजे. आणि पुन्हा टर्म इन्शुरन्स किती घ्यायचा याचे सुद्धा काही आडाखे निकष आहेत त्यानुसार टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. विशेषतः ज्या व्यक्तींनी घर बांधणीसाठी कर्ज घेतलेले अशा व्यक्तींनी जेवढं कर्ज त्या व्यक्तीने घरासाठी म्हणून घेतलेलं आहे किमान त्याच्या दुप्पट त्याचा विमा असला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की जेवढं कर्ज आहे तेवढाच विमा घेतला जातो आणि मग समजा काही कमी जास्त झालं तर घेतलेल्या विम्याची रक्कम फक्त कर्ज फेडण्यासाठी वापरता येते. त्यानंतर मात्र वारसदारांना काय हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणून शक्यतो कर्ज हे मर्यादित असावं आणि कर्जाच्या समोर अशा प्रकारची तरतूद करून ठेवणं हे गुंतवणुकीचं चांगलं नियोजन करण्यासाठी आवश्यक असतं. त्याचबरोबर आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे गुंतवणूकदार अपघाती मृत्यू विमा संरक्षण किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं तर त्या खर्चाची तरतूद असावी म्हणून त्यासाठी जे हेल्थ इन्शुरन्स हे जे विमे असतात हे घ्यायचं टाळतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की दरवर्षी या विम्याचा हप्ता भरल्यानंतर समजा 5-10 वर्ष कधी काही क्लेम करायचीच वेळ आली नाही तर मग हे उगाचच पैसे आपण वाया घालवतोय कशासाठी हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असं कृपया कोणीही अशा पद्धतीने विचार करू नये. उलट विचार असा करावा की कधी पैसे घेण्याची वेळच यायला नको तो सगळ्यात जास्त चांगला फायदा असं समजायचं. आणि मात्र दरवर्षी हे दोन्ही विमे मग त्यामध्ये टर्म इन्शुरन्स सुद्धा आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेअर्सची गुंतवणूक ज्या गुंतवणूकदारांकडे पुरेसा वेळ आहे अशाच गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे आलं पाहिजे. आणि इतरांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे हे मिळवले पाहिजे. मग बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळवले पाहिजे हे सांगणं खूप सोपं आहे पण योजनांची निवड कशी करायची तर योजनांची निवड करताना आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे. आपण गुंतवणूक जर केली तर किमान 3-5 वर्ष गुंतवणूक ठेवू शकू का आपल्याला जोखीम किती घेता येईल या सर्वाचा विचार करून त्यानुसार योजना निवडल्या पाहिजे. योजनांची निवड करताना शक्यतो स्मॉल कॅप या प्रकारातल्या दोन तीन योजना असल्या तर त्या जास्त चांगल्या ठरतात, कारण त्या योजना लार्ज कॅप फंडापेक्षा जास्त भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना देऊ शकतात. म्हणून काही प्रमाणात मिड कॅप, काही प्रमाणात स्मॉल कॅप, आणि हो जोखीम जर कमी असावी असं वाटत असेल तर त्यासाठीसुद्धा इक्विटी सेव्हिंग्स फंड, त्यानंतर हायब्रिड इक्विटी फंड हे फंड्स चांगले ठरतात. आणि विशेषतः नियमित पैसा जर आवश्यक असेल तर गुंतवणूकदारांनी हायब्रिड इक्विटी फंडामध्ये एक रकमी गुंतवणूक करून त्या रकमेतून दरमहा ठराविक रक्कम काढून घेणं हा पर्याय, ज्याला SWP असं म्हटलं जातं, तो वापरलेला चांगला ठरतो. म्हणून शक्यतो गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे हे सर्वात जास्त चांगलं ठरतं.
1: आई, मी मयुरी कुलकर्णी. काय आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.
3: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं उमस पडेल तर या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या आवाजात.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद अजीज यांनी गायलेलं काली गंगा या चित्रपटामधलं गीत। अंजान यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहरी।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया योगेश यांचं गीत. मेरे भैया चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत, किशोर कुमार यांनी गायलेलं फरेव या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इंदिवर यांची गीतरचना, संगीतकार बप्पी लहरी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484.
1: जान की बाजी या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार अन्नू मलिक.

ले लिया। अरे प्याज का सांबर खिला के

दिल ले लिया।

0: म्हणजेच मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक मधील सद्गुरु कृपा ग्रुप यांनी काही भजनांचं सादरीकरण केलेलं आहे, तर याच गीतांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. तेव्हा ऐकूया त्यांचं हे सादरीकरण.
1: नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना, मनपूर्वक नमस्कार. आज रेडिओ विश्वास येथे संधी मिळाली आणि आमचा सद्गुरु कृपा ग्रुप भक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत. आम्ही सद्गुरु कृपा ग्रुपच्या वतीने सादर करीत असलेल्या वर्सेटाईल गीतांचा सांगीतिक कार्यक्रम मागील 3-4 वर्षापासून रसिक श्रोत्यांच्या सेवेत सातत्याने सादर होत आहे. हा कार्यक्रम विविध धार्मिक उत्सव, जयंती आणि पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने सादर केला जातो.

सद्गुरु कृपा ग्रुपच्या संचालिका सौ उज्ज्वलाताई अजय कहाणे, निर्मिती संकल्पना सौ जयश्री योगेश शुक्ल, सहगायक आणि वादक ओम बोकरे, सौ सुमित्रा कुलकर्णी, कोमलताई कहाणे, नेहा देशपांडे, स्मिता सोंजे, सुवर्णा देवकर, सरला कांबळे। आणि आज आम्ही केलेली सेवा सद्गुरुचरणी सादर करणार आहोत। तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ओंकार हा सृष्टीचा आद्यनाथ आणि परम ब्रह्माचे प्रतीक मानला जातो या गीतातून भक्ताच्या अंतःकरणात जागृत झालेली ईश्वर भक्ती आणि आत्मशोधाचा प्रवास व्यक्त होतो। ऐकूया ओंकाराचा छंदमनी लागला।

रसिक हो, आता आपण अनुभवणार आहोत श्रीकृष्णाच्या विविध रूपांचं दर्शन घडवणारा एक सुंदर भक्तिमय गीतप्रवास. भक्ती, प्रेम, माधुर्य आणि अध्यात्म यांचा संगम असलेली गीतमाला आपल्याला गोकुळ मथुरा वृंदावनाच्या पावनभूमीत घेऊन जाईल. चला तर मग ऐकूया श्रीकृष्णाच्या गीतांचं मॅशअप.

तर मंडळी, वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने नटलेले विठ्ठल गीत विठ्ठल दर्शनाच्या आनंदाची अनुभूती देते. अनेक वर्षाच्या नामस्मरणानंतर भक्ताला लाभलेले विठुरायाचे दर्शन या गीतातून प्रगट होते. भक्त आणि भगवंत यांच्यातील अतूट नाते व्यक्त करणारं हे भावस्पर्शी गीत ऐकूया. आज माझ्या विठ्ठलाचे रूप म्या पाहिले.

तर मंडळी, भगवान शंकराच्या चरणी भक्तिभावाने अर्पण केलेल्या पूजेचे सुंदर वर्णन या गीतात आहे. चंदन, अक्षदा आणि बेलपत्र यासारख्या पवित्र अर्पणामधून भक्तीची श्रद्धा व्यक्त होते. भोलेनाथाच्या कृपेची आणि भक्तीची अनुभूती देणारे हे शिवमय गीत संत मीराबाईंनी लिहिलेलं, जे संत गजानन महाराजांचं अत्यंत प्रिय गीत. ऐकूया चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथे धरो रे.

0: आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहात याच वेळी पुढील मंगळवारी. तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: ऐकूया अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं हिरो नंबर 1 या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार अन्नू मलिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालक व माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालक मित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या वाचनमालेमध्ये प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित काही प्रेरणादायी कथा खास तुमच्यासाठी. मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन कथा. कथेचं नाव आहे देवाचे आकाश. आजचा हा भाग 19, देवाचे आकाश. पंधरवड्यातून एकदा आमच्या बाई एक वेगळा तास वर्गात घेतात, अगदी वेगळा. बरं का, तुम्हाला वाटेल खेळाचा असेल, स्पर्धेचा असेल, छे अहो त्याहूनही वेगळा. त्या तासाची आम्ही सर्व अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्या तासाचं नाव आहे मित्रांनो काहीही विचारा. या तासाला आपल्या मनातली कोणतीही शंका आम्ही बाईंना विचारायची. कुठली? समजा बाईंना त्याचं उत्तर माहिती नसेल तर त्यास मोकळेपणाने सांगतात. या शंकेचं उत्तर मी पुढल्या तासाला देईन, कारण या क्षणी मला तुमचं समाधान होईल असं उत्तर देता येणार नाही, काही सांगता येणार नाही. फडणीस बाईंचा हा मोकळेपणा आम्हा मुलांना खूप आवडतो. सतत केवढी तरी नवीन पुस्तकं ते आम्हाला दाखवित असतात. वाढदिवसाला प्रत्येकानं पुस्तक घ्या असं त्या वारंवार सांगत असतात. टीव्हीवरल्या बातम्या ऐका हे नियमाने सांगतात आणि रोज आजच्या वृत्तपत्रातील ठळक बातम्या वेगवेगळ्या मुलांकडून वर्गातच वाचून घेतात. त्यांना नेहमी काहीतरी वेगळं सुचत असतं, त्याची आम्ही सर्व वाट पाहत असतो. वर्षभरात सर्वात जास्त व्याख्यानं म्हणजे भाषणं आईबाबांबरोबर कोणी ऐकली याची सुद्धा ते स्पर्धा घेतात, त्याला स्वतः बक्षीस देतात. या सगळ्या उपक्रमामुळे आमचा वर्ग इतका उत्साही झाला आहे, जिज्ञासू झाला आहे, की आमच्याकडे आलेले नातेवाईक माझ्या आईबाबांना नेहमी विचारतात, तुमचा सुमित 6वीत आहे ना, पण वाटतो मात्र 8वी 9वीचा विद्यार्थी, बरं का? असं कुणी म्हटलं की मला आठवतो चेहरा फडणेसबाईंचा. आमचं भाग्य हे की 5वीलाही आणि आताही 6वीलाही फडणीसबाईच आम्हाला क्लास टीचर म्हणून आल्या. हे सगळं सांगत बसलो कारण आजही काहीतरी विचाराचा तास बाई घेणार आहेत. आम्ही सारे बाईंचीच वाट पाहत होतो आणि माझी शंका तयार होती. विचारताना गोंधळ नको म्हणून मी ती शंका कागदावरच आधीच उतरवून ठेवली होती. थोडा वेळ गेला आणि बाई आल्या. काहींनी हात वर करून काहींनी कागदावर लिहून बाईंना त्यांच्या शंका विचारल्या. शेवटी माझ्या प्रश्नाचा कागद पाहून त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं आणि त्या छान हसल्या, म्हणाल्या, सुमित या प्रश्नाचं उत्तर मी पुढल्या किंवा त्या पुढच्या तासाला देईन. मी जरा हिरमसलो. महिनाभर थांबायचं? पण माझ्या प्रश्नावर बाईंनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं होतं, त्या छान हसल्या होत्या. याचा अर्थ त्यांना माझं कुतूहल आवडलं होतं. मी घरी आईबाबांना शाळेत जे जे घडलं आणि घडतं ते सांगत असतो. जेवताना आमच्या गप्पा रंगतात. माझा प्रश्न आणि फडणीस बाईंची प्रतिक्रिया दोन्ही मी आईबाबांना सांगितली. आईबाबांनीही माझं कौतुक केलं, बरं का? तेही समजावून सांगतात, पण फडणीसबाई काय सांगतात याकडे मी कान लावून बसलो होतो. आता महिनाभराची तयारी तर मी केलीच होती. चला पाहूया महिनाभरानंतर फडणीसबाई माझ्या प्रश्नाला काय उत्तर देतात ते. मित्रांनो, तुमच्याही मनामध्ये शंका निर्माण झाली असेल ना की सुमितनी नेमकी काय शंका कागदावर लिहून ठेवली असेल आणि बाईंना विचारली असेल. ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239484.
1: आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया अबोध या चित्रपटामधलं गीत. हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर यांनी. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दास्तान या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे भरत व्यास यांचं. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीस पत्र करत असताना जो बक्षीस पत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं, तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. शैलेश लेले सर आणि त्यांच्या संस्थेने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी फॉरेन लँग्वेज शिकवण्यासाठी एक ऍप्लिकेशन सुरू केलेलं आहे. तर यामध्ये आपण जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतो अतिशय माफक दरात, आणि कोणत्याही वयोगटातली व्यक्ती हे कोर्स पूर्ण करू शकते. याच भाषा शिकलेल्यांपैकी आपण अनेक जणांशी गप्पा मारल्या, ज्यामध्ये विद्यार्थी होते किंवा काही अधिकारी पदावरच्या व्यक्ती होत्या. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास पुण्याहून जोडले गेलेले आहेत श्री अमोल शाहूराव लाड सर, जे जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती केसनंद हवेली पुणे या ठिकाणाहून आज आपल्याशी गप्पा मारतात, जे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यासोबतच त्यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा ऍडिशनल चार्ज आहे आणि केंद्र समन्वयक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. आणि शिक्षक म्हणून गेल्या 16 वर्षापासून ते विद्यादानाचं अतिशय छान असं काम करतात. तर एकूणच त्यांचा प्रवास आणि फ्लोआचा त्यांचा एक्सपिरियन्स या सगळ्याच बद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, खूप खूप मनापासून स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर एकूणच तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून आज आमच्यासाठी वेळ काढलाय, त्यासाठी खर तर तुमचे आभार. आता सगळीच गडबड असणारे, शाळा कुठे सुरू झाल्यात, कुठे होणार आहेत, तर या सगळ्या व्यस्त दिनचर्येतून आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि आमच्याशी गप्पा मारत आहात, याचा विशेष आनंद आहे.
1: आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय आज विशेष अशा प्लॅटफॉर्म वरती आम्हाला तुम्ही आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्हाला सुद्धा ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आमच्यासाठी.
0: धन्यवाद सर. तुमच्या प्रवासाबद्दल मला थोडं जाणून घ्यायला आवडेल की आपण मूळचे कुठले आहात आणि शिक्षक व्हावं असं तुम्हाला का बरं वाटलं होतं?
1: नक्कीच. माझं नाव अमोल शाहूराव लाड आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या बांगर हरगुडे वस्ती केसनन तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तसं माझं मूळ गाव बीड जिल्ह्यातील चिखली या गावी. खरं तर चिखली गाव म्हटलं तर एक आध्यात्मिक वारसा लाभलेलं गाव आहे आणि ज्या ठिकाणी गैनीनाथांचा जन्म चिखलातून झाला म्हणून असं गावाचं नाव

0: शिकली आहे. माझं बालपण तिथे झालं. बाल शिक्षण मी गावामध्ये पूर्ण केलं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. आणि खर तर आपल्या जीवनावरती प्राथमिक शिक्षकाचा प्रभाव खूप होता आणि असतोही. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की बालपणी आपल्याला काय व्हायचं, तर आपण सहज सांगतो की मला शिक्षक व्हायचंय, कारण आपल्या समोर ती एक आदर्श व्यक्ती आपल्या समोर असते. आणि माझं उच्च शिक्षण झाल्यानंतर हिंगोली येथे सातव हायस्कूल कळमनुरी या ठिकाणी माझा गव्हर्नमेंट थ्रू नंबर लागला आणि पुढे मी माझं बीएडचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये हे माझं पहिलं पाऊल ठरलं. आणि राज्यस्तरीय परीक्षेद्वारे ज्यावेळेस सीईटी झाली 2010 आणि माझी निवड पुणे या जिल्ह्यामध्ये झाली, कारण पुणे हे एक विद्येचं माहेरघर असल्यामुळे आम्ही पहिला प्रेफरन्स पुण्याला दिला आणि त्या ठिकाणी माझी निवड झाली.
1: आणि ह्या शाळेवर जिथे तुम्ही आहात तिथेच आधीपासून होतात की काही वेगवेगळ्या शाळांमधून बदली करून तो अनुभव गाठीशी घेऊन तुम्ही इथे आलेले आहात?
0: नाही, निश्चित. पुणे शहर आपल्याला वाटतं की खूप मोठं वैभवशाली शहर आहे, पण पुण्यामध्ये असा काही भाग आहे ज्याची कल्पना आम्हाला नव्हती. सुरुवातीला ज्यावेळेस माझी फर्स्ट अपॉइंटमेंट झाली ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील, आपल्याला माहित असेल वरंदा घाट हे खूप दुर्गम भाग आहे आणि यामध्ये शिळीम हे गाव माझं पहिलं नोकरीचं गाव होतं, ज्या ठिकाणी अतिशय महाबळेश्वरची जी रांग आहे, सह्याद्रीच्या उंच डोंगर दऱ्यामध्ये वसलेली ही गावं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आपल्याला वारसा, आपण जिथून सुरुवात झाला रायरेश्वरच्या डोंगर रांगामध्ये, हे छोटस गाव आहे आणि त्या ठिकाणी माझी पहिली सुरुवात झाली 2010 ते 2016 मी त्या ठिकाणी कार्यरत राहिलो. आणि अतिशय सुंदर अनुभव मला त्या ठिकाणी आला. अतिशय दुर्गम डोंगर भागामध्ये काम करताना विद्यार्थ्यांशी एकरूप होता आणि माझ्या आतमधला जो शिक्षक आहे तो जागृत होण्यासाठी ते गाव खूप महत्वपूर्ण ठरतं आणि आजही नाळ माझी त्या गावासोबत जोडलेली आहे. आणि तेथील काही अनुभव आम्हाला खूप छान सांगता येतील की अतिशय डोंगर भागामध्ये मुलींना जिथे शिक्षण नव्हतं त्या ठिकाणी आम्ही जी प्राथमिक शाळा होती ती 8वी पर्यंत नेली आणि मुलींना शिक्षण प्रवाह टिकून ठेवलं. आज माझ्या विद्यार्थिनी इंजिनियर आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते पुढे त्यांनी स्थान निर्माण केलं. हीही माझ्यासाठी एक शिक्षक म्हणून प्राऊड फिलिंग आहे.
1: क्या बात आहे, मस्तच. बरं, इथल्या शाळेवरचा अनुभव कसा आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे, पालकवर्गामध्ये शिक्षणाविषयी किती आत्मीयता आहे त्याबद्दल काय सांगाल?
0: अगदी निश्चित. सध्या आपण पाहतो की कुठेतरी शासकीय शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा कमी होत असताना सुद्धा आज आत्ता जी आमची शाळा आहे अतिशय पुण्याच्या जवळ आणि शहरी भागात लगत असल्यामुळे आमचं आव्हान आहे इंग्लिश मिडियम मोठ्या मोठ्या शाळा आहेत, जसे मोठ्या मोठ्या संस्था आमच्याकडे आहेत, हाय क्लास एज्युकेशन असताना आम्ही सुद्धा एक जिल्हा परिषद शाळा म्हणून या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी हे सध्याचा जो अनुभव आहे तो आज तुमच्या समोर मी शेअर करणार आहे. आणि अनुभव खूप आम्हाला सकारात्मक आहे. अगदी 40 वरून आता आमची पट संख्या 150 पार गेलेली आहे. यामागे सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांचं, आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत गजानन पाटील साहेब आहेत, आमच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आम्ही सुद्धा आज स्पर्धेमध्ये खंबीरपणे उभा आहोत. आणि यातीलच एक महत्वाचा उपक्रम फॉरेन लँग्वेज हा मी तुमच्या समोर आज सांगणार आहे. मागील 2 वर्ष झालं पुणे जिल्ह्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला मॉडेल स्कूल आपण म्हणतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या शाळा मॉडेल स्कूलमध्ये घेतल्या जातात आणि त्यामधील त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या संस्थांशी त्यांनी ओळख करून दिली की आपण जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर वेगवेगळ्या संस्था सुद्धा शिक्षण क्षेत्राशी काम करतात याची ओळख साहेबांच्या माध्यमातून आमची फ्लोअरशी झाली. आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही संस्था अतिशय माफक दरामध्ये, म्हणजे ज्याला आपण कोणतंही जास्त शुल्क नाही, फक्त 100 ते 200 रुपयामध्ये विद्यार्थी त्यांची लेवल 1 परीक्षा पास करू शकतात एवढं साहित्य त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि याची माहिती आम्हाला पुणे जिल्हा परिषदेकडून समजली. मागील 1 वर्षाचा अनुभव आमचा फ्लोआ सोबत आहे आणि आम्हाला त्यांनी जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, सर्व शिक्षकांना त्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचं किट दिलेलं आहे. आणि हे करत असताना सुद्धा पुणे जिल्हा परिषदेने आमचे जे जेवढे शिक्षक यामध्ये काम करतायत या सर्वांचं ऍडमिशन पुणे युनिव्हर्सिटी येथे रानडे इन्स्टिट्यूट या ठिकाणी आमचं घेतलेलं आहे आणि तिथे सुद्धा आम्ही फॉरेन लँग्वेजचं शिक्षण आम्ही सर्टिफाईड कोर्स त्या ठिकाणी पूर्ण करत आहोत.
1: बरं, खूपच छान. बरं, किती विद्यार्थी आतापर्यंत या कोर्सला एनरोल झाले?
0: आमच्या शाळेतील इयत्ता 5वी आणि 6वीचे म्हणजे जवळपास 45 विद्यार्थी या कोर्स मध्ये एनरोल झालेले आहेत आणि त्यांनी लेवल 1ची त्यांची तयारी आता पूर्ण आहे आणि या जून महिन्यामध्येच आता त्यांची एक्झाम शेड्यूल होईल आणि त्या एक्झाम साठी ते प्रिपेअर झालेले आहेत.
1: बरं, आणि काही रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी लागला असं कधी झालं का, की एखाद्या विद्यार्थ्याला खूप छान मार्क्स मिळाले, कधी काही सत्कार झाला, अशा काही घटना गेल्या वर्षभरात घडल्यात का?
0: अगदी, ज्या वेळेस आम्ही काही छोटे छोटे व्हिडिओ विद्यार्थी बोलताना आम्ही आमच्या स्टेटसला ठेवत होतो, खूप सकारात्मक राज्यभरातून आम्हाला प्रतिसाद येऊ लागले की आम्हाला सुद्धा आमच्या मुलांना शिकवायचंय. कारण आज आपण पालकांमध्ये जिज्ञासा पाहतो की काहीतरी माझ्या मुलांना नवीन आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आमचे विद्यार्थी छोटे छोटे संवाद करायचे, त्याचे व्हिडिओ आम्ही पोस्ट करायचो, तर राज्यभरातून मग आम्ही त्यांना प्रेरित करत असो की फ्लो अशी संस्था आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना एनरोल करू शकता, ज्यांची युट्यूबवरती पण आपल्याला संपूर्ण व्हिडिओ आहेत आणि त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि एक आनंददायी गोष्ट आमच्यासाठी एक प्रेरणादायी ठरली म्हणजे पुणे जिल्ह्यातील महात्मा फुले यांची जन्मगावी खानावडी या ठिकाणी राज्यातली पहिली सीबीएसई बोर्डची शाळा इंग्रजी माध्यम शाळेचं उद्घाटन अनावरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधला ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी गोष्ट ठरलेली आहे. त्याबद्दल मला या ठिकाणी सांगू असं वाटतं की ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील, या सर्वांसोबत विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संवाद साधला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं देवेंद्र फडणवीसजी यांनी की खूप छान असे जिल्हा परिषदचे विद्यार्थी सुद्धा आज आंतरराष्ट्रीय दर्जाची भाषा शिकतात आणि आमच्या शिक्षण विभागातील सर्व सचिव डायरेक्टर सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेचं सुद्धा नाव पूर्ण राज्यभर या ठिकाणी अधोरेखित झालं.
1: एकूणच ह्या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशा पद्धतीचा उपक्रम असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं?
0: खूप महत्वाचे उपक्रम आहेत कारण आज स्पर्धेमध्ये टिकून राहताना आज आपण आंतरराष्ट्रीय जगाशी एका क्लिक वरती जोडले गेलेलो आहोत. आज हे 21व्या शतकामध्ये आपण सर्वजण एक होत असताना तसं पाहिलं तर वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज शिकणं महत्वाचं आहे. तिथली संस्कृती असेल, तिथली भाषा असेल, तिथे खाद्य संस्कृती असेल किंवा ज्यावेळेस आपण पर्यटनासाठी जातो त्या वेगवेगळ्या संधीसाठी ह्या भाषा आपल्याला येणं गरजेचं असतं. आणि त्यातली त्यात जर लहान मुलं ही भाषा शिकत असतील तर त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या जिज्ञासाचा विकास होण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि या भाषेबद्दल मला सांगायचं म्हटलं तर जगामध्ये जवळपास 30 कोटी पेक्षा जास्त लोक फ्रेंच लँग्वेज शिकतात आणि त्यामुळेच आम्ही ही भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, जागतिक स्तरावरची भाषा शिकवण्यासाठी आम्ही स्वतः स्वयंप्रेरित झालो आणि आता विद्यार्थ्यांना शिकवत आहोत.
1: वा, बरं, हे कोर्सेस विद्यार्थी करत असताना कधी तुम्हाला इच्छा नाही झाली की आपणही यापैकी एखादी भाषा शिकावी असं?
0: नाही, निश्चित आम्ही स्वतः त्याच्यामुळे स्वतः शिकतोय. आणि खरं तर आपल्या आता समजा माझं वय आता 35+ आहे त्याच्यामुळे आपल्या शिकण्याचा वेग आणि मुलांचा शिकण्याचा वेग याच्यामध्ये खूप अंतर आहे. मुलं सहजतेने शिकतायत आणि जी भाषा बालपणामध्ये शिकली जाते ती चिरकाल टिकते आणि आज आपण त्याच्यामुळे आम्ही सुद्धा ती भाषा शिकतोय आणि दररोज त्याचा मी सुद्धा सराव करतो माझ्या विद्यार्थ्यांसोबत आणि खूप छान वाटतं. मला सुद्धा प्राऊड फिलिंग होतं की सांगस वाटतं त्याच्यामध्ये, जसं की बॉनजूर, बॉनजूर म्हणजे नमस्कार, बॉन्सॉर म्हणजे शुभ संध्याकाळ, मेर्सी म्हणजे जसं आपण थँक यू म्हणतो, मेर्सी म्हणजे धन्यवाद, असे खूप सुंदर शब्द आहेत. आणि याचा एक अजून एक अनुभव मला या ठिकाणी अधोरेखित करावा असं वाटतो. ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांची स्थळ भेट किल्ले सिंहगड या ठिकाणी घेऊन गेलो आणि तिथे काही पर्यटक आले होते फॉरेन मधून आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी सुंदर अशा गणवेशामध्ये तिथे होते बसलेले आणि त्यांना ही मोह आवरला नाही की आपण चला इथली इंडियामधली मुलं आहेत त्यांच्यासोबत एक फोटो काढूया. आणि ज्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं फ्रेंच मध्ये स्वागत केलं म्हणजे बॉनजूर, त्यांना खूप आनंद वाटला की आमच्या इकडली भाषा सुद्धा मुलं इकडं आनंदाने शिकतात. म्हणजे ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस फ्रेंचचे अध्यक्ष आले त्यावेळेस सुद्धा त्यांना सांगितलं की फ्रेंच लँग्वेज आज आमच्याकडे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये सुद्धा शिकवली जाते. त्यांनी सुद्धा ते अतिशय म्हणतो आपण की कौतुक केलं आपल्या सर्व शिक्षण व्यवस्थेचं सुद्धा आणि त्यांनी सुद्धा खूप मोठं पाऊल पुढे टाकलेलं आहे. मुलांना शिक्षणाच्या पुढच्या संधी सुद्धा ते उपलब्ध करून देत आहेत.
1: वा, मस्तच. म्हणजे हा प्रसंग ऐकून खरोखरच मला खूप छान वाटलं की आपण नुसतं शिकायचं किंवा काहीतरी नवीन गोष्टीची ओळख करून घ्यायची इथपर्यंत मर्यादित न राहता त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा विद्यार्थ्यांनी केलं आणि इतक्या कमी वयामध्ये आज त्या परदेशी पाहुण्यांचं स्वागत त्यांनी त्यांच्या भाषेत केलं ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे.
0: आणि ज्यावेळेस असे विद्यार्थी शिकतात आणि छोटे छोटे अनुभव आम्हाला यायला येतात की ज्यावेळेस फ्रेंच मध्ये विद्यार्थी संवाद साधतात आज आमच्या शाळेमध्ये सुद्धा सहज मुलं मी ज्यावेळेस शाळेत जातो बॉनजू या बॉनजू मिशो म्हणजे या पद्धतीने माझं स्वागत करतात म्हणजे मलाही भारावून जातं. ज्यावेळेस नवीन कोणी माझ्यासोबत असतील, माझे सहकारी मित्र असतील त्यांनाही उत्सुकता निर्माण होते आणि त्याही दृष्टीने आपल्याला म्हणतो की एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेमध्ये चालू असल्याचा अभिमान आपल्याला होतो. आणि पालकांना सुद्धा वाटतं की आमचे विद्यार्थी जरी जिल्हा परिषद शाळेत जात असतील तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये गेल्याचा भाव त्यांना या ठिकाणी निर्माण होत आहे.
1: वा वा वा, खूपच छान. एकूणच हे सगळे अनुभव ऐकून खूप छान वाटतंय की आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्याचं कुठेतरी फळ मिळताना दिसतंय हे बघून खूप छान वाटलं. फ्लोआ विषयी काय सांगावं असं वाटतं की शैलेश लेले सरांनी इतका छान हा उपक्रम राबवला, इतक्या कमी दरामध्ये सगळ्या वयोगटातल्या व्यक्ती ह्या दोनही भाषा अगदी आपला सवड असेल त्यावेळेला शिकू शकतात, हे अनेक प्लस पॉइंट या कोर्सचे आहेत. तर हा जो इनिशिएटिव्ह आहे याबद्दल जर का वोट ऑफ थँक्स द्यायचं असेल शैलेश लेले सरांना किंवा त्यांच्या सगळ्या टीमला, तर मग काय पद्धतीने तुम्ही त्यांना थँक्यू म्हणाल?
0: अगदी खूप खूप थँक्यू आहे शैलेश लेले सर असेल आणि त्यांची पूर्ण जी टीम असेल. अगदी त्यांनी शाळेमध्ये येऊन ऍप्लिकेशन कसं इन्स्टॉल करायचं, तुम्हाला व्हिडिओ पाहताना काही अडचणी आल्या तर त्या कसं सॉल्व्ह करायच्या, ऍप्लिकेशन रन कसं करायचं, विद्यार्थ्यांना एक एक व्हिडिओ तुम्ही कसं सेंड करू शकता, विद्यार्थ्यांचा अधिक सराव तुम्ही कसं घेऊ शकता, याचं बारकाईने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. जिल्हा स्तरावरती त्यांनी कार्यशाळा आमच्या आयोजित केल्या आणि विशेष म्हणजे आमच्या सर्वांचा सन्मान सुद्धा त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत आमच्या पुणे जिल्हा परिषद मध्ये केला. आणि ही एक आमच्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे, म्हणजे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ही पूर्ण संस्था असेल, त्यांची टीम असेल, विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळीने काम करते हे पाहून सुद्धा आम्हालाही अधिक काम करण्याची प्रेरणा सरांकडून मिळते. सर स्वतःही एक दोन वेळा आमची सरांची आमची भेट झालेली आहे, खूप पोलाईट पर्सन आहेत आणि विद्यार्थ्यांप्रती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी ते खूप आम्हालाही प्रेरित करतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहोत.
1: तुमच्याशी गप्पा मारून एक प्रकारचं समाधान मिळालं की ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने सुरू आहे ह्या जेव्हा गोष्टी लक्षात आल्या तुमच्या बोलण्यातून तेव्हा खरोखरच अभिमान वाटला की आपण एका खूप चांगल्या संस्थेशी जोडले गेलेलो आहोत आणि ज्याच्याने नक्कीच पुढच्या पिढीचं भलंच होतं आहे. तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना काही आव्हान करावं असं वाटतं का की आपण सुद्धा ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं किंवा ह्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा यासाठी काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, मला सर्व श्रोत्यांना सांगावं वाटेल की अशी संधी पुन्हा येत नाही. आता जर आपल्या घरामध्ये छोटी मुलं असतील तर तुम्ही त्यांना प्रेरित करा आणि फ्लोआचा पूर्ण कोर्स या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता. अगदी माफक दरामध्ये आहे, जे नगण्य फी आहे जसं मी मग अशी सांगितलं. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओ असतील, सराव साहित्य आहे, संवाद आधारित अभ्यासक्रम आहे आणि त्यांची परीक्षा सुद्धा जी लेवल 1 असेल लेवल 2 असतील हे सुद्धा करण्याचं ओरिएंटेशन काम ते करतायत. आणि आपण सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला एक फॉरेन लँग्वेज ओळख करून द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुद्धा आपण जागृत राहण्यासाठी अशा लँग्वेज शिकणं खूप गरजेचं आहे. मला या ठिकाणी अधोरेखित करावं असं वाटतं की आज आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त माझी शाळा नाही तर अनेक शाळांमध्ये जर्मन लँग्वेज असेल, फ्रेंच लँग्वेज असेल, त्याच पूर्णपणे शिकवल्या जातात. मागील 2 ते 3 वर्षामध्ये माझे सहकारी मित्र सचिन साकोकर सर आहेत, त्यांची सुद्धा शाळेतील विद्यार्थी खूप छान संवाद साधतात. आमच्या परिसरातील ज्या सर्व शाळा असतील, लोणीकंद आहे, केसनंद शाळा असेल, या ठिकाणी सुद्धा अनेक विद्यार्थी एनरोल झालेले आहेत आणि इतर पालकांनी सुद्धा याकडून प्रेरणा घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं.
1: क्या बात आहे, खूपच छान. आज तुमच्याशी गप्पा मारून अनेक गोष्टींच्या बाबतीतली संदर्भातली माहिती समजली, ज्ञानात भर पडली आणि कसं आपल्या विद्यार्थ्यांना ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा फायदा होतोय हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने लक्षात आलं. आपण घेत असलेली विद्यार्थ्यांप्रतीची मेहनत ही नक्कीच प्रशंसनीय आहे आणि एकूणच आतापर्यंतचं आपलं काम, आपण घेत असलेली मेहनत याचं खरोखरच कौतुक आहे. यापुढील सुद्धा सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले होते जिल्हा परिषद बांगर हरगुडे वस्ती केसनंद हवेली पुणे या ठिकाणाहून श्री अमोल लाडसर. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
2: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
2: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी
2: आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5326-2426 किंवा 8300-16512 ह्या क्रमांकावर.
3: ऐकूया किशोर कुमार आणि हेमलता यांच्या आवाजामध्ये हसरत जयपुरी यांचं गीत कहानी एक चोर की. या चित्रपटामधलं गीत, संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: गया।
1: किशोर कुमार यांनी गायलेलं खून का रिश्ता या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात। या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.
1: श्रद्धा सिन्हा यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आरजे मना स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि आज आपण या भागात बोलणार आहोत संगीतकार आनंद मोडक यांच्याबद्दल. चित्रपट, नाटक, नृत्य नाटिका, सांगीतिका, मालिका अशा विविध प्रांतात संगीतकार म्हणून काम करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आनंद मोडक यांची प्रयोगशील संगीतकार म्हणून संगीतसृष्टीत ओळख आहे. आनंद मोडक यांचा जन्म अकोल्याला 13 मे 1951 रोजी झाला. त्यांचे वडील PWD मध्ये नोकरी करत होते. त्यांना संगीताचा वारसा त्यांच्या आईकडून लाभला आणि त्याचबरोबर शकुंतला पळसेकर यांच्याकडे त्यांनी वर्षभर संगीत शिक्षण घेतलं. यामुळे आनंदजी यांची संगीताविषयीची गोडी वाढली. तेव्हाच्या शासकीय बहुउद्देशीय उच्च माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये शिक्षण घेताना वार्षिक स्नेह संमेलनामध्ये गाणे गाण्यासाठी आणि नाटकांमध्ये त्यांचा अगदी आवर्जून सहभाग असे. मंडळी, आजच्या कार्यक्रमातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गीत ऐकूया. चित्रपट आहे चौकट राजा. चौकट राजा या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय अप्रतिम अशी आहेत. सुधीर मोघे यांचं हे गीत आणि आशा भोसले यांचा स्वर असलेलं एक झोका चुके काळजाचा ठोका

आतापर्यंत आनंद मोडक हे अकोल्यामध्येच होते. त्यानंतर शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले. संगीत विषयाची गोडी, वाचनाची आवड आणि कोणत्याही विषयाचा मागोवा घेण्याची वृत्ती यांच्यातून त्यांचा अभिरुची संपन्न प्रवास सुरू झाला. याच काळात साहजिकच समविचारी कलाकारांबरोबर काहीतरी नवे करण्याच्या उर्मीतून थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेचा जन्म झाला. आनंद मोडक यांनी घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकर लिखित नाटकात केलेल्या भूमिकेमुळे त्यांचा रंगमंचाशी जवळून परिचय झाला. 1974 साली थिएटर अकॅडमीने सतीश आळेकर लिखित महानिर्वाण नाटक बसवलं. त्या सुमारासच भास्कर चंदावरकर जर्मनीला गेल्यामुळे एक संधी म्हणून आनंद मोडक यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि संगीतकार म्हणून नाट्य क्षेत्रातील त्यांची वाटचाल सुरू झाली. यानंतर ऐकूया हे जीवन सुंदर आहे, हे सुधीर मोघे यांनी लिहिलेलं गीत आणि स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि अंजली मराठे. चित्रपट चौक

हो आता विसरा हे सगळं। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दी।

महापूर, रायगडाला जेव्हा जाग येते, चाफा बोलेना, वाडा चिरेबंदी, युगांत, आंदोलन, कोंडी अशा ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. काही काळ भास्कर चंदावरकर यांचे सहाय्यक म्हणूनही आनंद मोडक यांनी काम केलं. 1976 पासून आकाशवाणी केंद्राशी आणि मुंबई दूरदर्शनशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. आकाशवाणीचे मान्यता प्राप्त संगीतकार म्हणून मोडक यांना अ दर्जा प्राप्त झालाय. 1976 साली बदकाचे गुपित या बासी मर्ढेकरांच्या ऑपेराला लोकप्रियता लाभली. नक्षत्रांचे देणे या आरती प्रभूंच्या कवितांवर आधारित कार्यक्रमासाठी संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. पु ल देशपांडे यांच्या 3 पैशाचा तमाशा या नाटकातील गाण्यांना आनंद मोडक यांनी उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावगीत, नाट्यसंगीत आणि पॉप संगीत यांचा औचित्यपूर्ण वापर करून चौफेर कामगिरी केली. विठ्ठला, तुमचे आमचे गाणे, अफलातून, संगीत म्युन्सिपाल्टी अशा व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकाला तसेच पडघम, अलीबाबाची हीच गुहा या प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. यानंतर ऐकूया तू तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं आणि विजय कुळेकर यांनी लिहिलेलं जळ डहुळले बिंब हरपले हे गाणं ऐकूया.

आनंद मोडक यांनी शब्दवेद या संस्थेच्या काही प्रकल्पांतर्गत जुन्या नव्या काव्य रचनांवर आधारित अमृतगाथा, प्रीतरंग, साजणवेळा, शेवंतीचं बन, आख्यान तुकोबा राय यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यात रसिकांना उत्तमोत्तम स्वररचना ऐकायला मिळाल्या. शास्त्रीय संगीत, लोकसंगीताचा बाज, लीलया आपल्या संगीत रचनांमध्ये साकारणारे मोडक यांनी अभिजात संगीताप्रमाणे मराठी पॉप संगीताची ओळख करून दिली. नंदू भेंडे यांच्याबरोबर तुमच्या आयुष्यात प्रेम येतं ही पॉप मराठी गीतं आजही स्मरणात आहेत. संगीतसृष्टीमध्ये 40 वर्षाच्या कारकिर्दीत आनंद मोडक यांनी 50 चित्रपटांना संगीत दिलंय. 1979 साली प्रदर्शित झालेला चाफेकर बंधूंच्या जीवनावरील 22 जून 1897 हा चित्रपट आनंद मोडक यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. यानंतर ऐकूया ना धो महानोर यांनी लिहिलेलं, जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता चित्रपटातील जाई जुईचा गंध मातीला हे सुंदर गाणं ऐकूया.

विषयांवरील चित्रपटांना आनंद मोडक यांनी संगीत दिलं. चित्रपटांना संगीत देताना चित्रपटांच्या मागणीनुसार लावणी, अंगाई, नृत्यगीत, प्रेमगीत, भक्तिगीत अशा गीत प्रकारांना संगीत देताना आनंद मोडक यांच्या शैलीचा वेगळा ठसा दिसून येतो. मराठी शिवाय त्यांनी दिशा, संवाद, जिंदगी जिंदाबाद या हिंदी चित्रपटांना आणि अमोल पालेकरांच्या क्वेस्ट या इंग्रजी चित्रपटालाही संगीत दिलंय. साहित्यावरही विशेष प्रेम असलेल्या आनंद मोडक यांना त्यांच्या प्रदीर्घ संगीत प्रवासामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून कळत नकळत, मुक्ता, दोघी, रावसाहेब, राजू, धूसर या चित्रपटांना राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तू तिथे मी या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केलं. तर राजू या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मटा सन्मान आणि अल्फाझी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आनंद मोडक यांनी नाटक, चित्रपट, नृत्य नाटिकांप्रमाणे मराठी

महाराष्ट्रामध्ये वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी करणारे मोडक नोकरी सांभाळून अतिशय मोजके पण वेधक संगीत देत राहिले. मराठी चित्रपट, मराठी नाटकं, मराठी भावगीतं, भक्तिगीतं, लोकगीतं आणि मराठी जाहिरात क्षेत्र या सर्वच क्षेत्रात एकाच वेळेस खूप मोलाची कामगिरी करून दाखवणारे दोनच संगीतकार आहेत असं वाटतं. त्यापैकी एक म्हणजे अशोकजी पत्की आणि प्रायोगिकतेचा कायम पाठपुरावा करणारे आनंदजी मोडक. सतत काहीतरी नवं करायला हवं असं त्यांना वाटे. परंतु मोडकांच्या या गुणाची कदर असणारे जे दिग्दर्शक आणि निर्माते होते त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते डॉक्टर जब्बार पटेल, स्मिता तळवलकर, संजय सुरकर, परेश मुकाशी आणि गजेंद्र अहिरे यांचं. स्मिताताईंच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौकट राजा या चित्रपटात

तील, तसंच तू तिथे मी या दोन्ही अप्रतिम चित्रपटांचं संगीत आनंद मोडक यांनीच केलंय. त्यातही चौकट राजा हा चित्रपट सर्व दृष्टीने चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा चित्रपट होता असं निश्चित म्हणता येईल. त्यातही एक झोका हे पूर्णपणे त्या काळातील मराठी संगीताची चौकट मोडणारं गाणं होतं हे निश्चितपणे आपल्याला ते ऐकताना जाणवतं. त्याचप्रमाणे कळत नकळत या चित्रपटातील मना तुझे मनोगत हे आशाजींनी गायलेल्या गाण्याचा उल्लेखही त्यासाठी करावा लागेल. चित्रपटातील गाणी जेवढी भरलेली असतील आणि त्यांच्यात वाद्यवृंद जेवढा जास्त असेल तेवढी ती परिणामकारक असा समज निदान मराठी चित्रपटांमध्ये खूप दृढ होत चाललेला होता. तेव्हा एक पियानो आणि एक बासरी या जोरावर तयार झालेलं हे गाणं म्हणजे आनंद मोडक यांच्या कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा. तर ऐकूया आता तेच गाणं, मना तुझे मनोगत, आशा भोसले यांनी.

जब्बार पटेल यांच्या बरोबर आनंद मोडक यांनी जे काही काम केलं ते खासच म्हणायला हवं, आणि त्यामागे हे तसं कारणही होतं. स्वतः डॉक्टर पटेल हे संगीताचे अत्यंत उत्तम अभ्यासक, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलेले आणि त्या सगळ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह धरणारे दिग्दर्शक. तसेच थिएटर अकॅडमीच्या काळापासून डॉक्टर आणि आनंद मोडक यांच्यात एक छान ट्युनिंग जमलेलं होतं. एक होता विदूषकच्या निमित्ताने डॉक्टर आधी रामभाऊ कदमांकडे संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवणार होते, परंतु डॉक्टर पु ल देशपांडे, नाधो महानोर यांच्यासारख्या एका वेगळ्या पद्धतीच्या प्रतिभावंतांमध्ये आपण कदाचित रमू शकणार नाही असं वाटल्यामुळे रामभाऊ कदमांनी डॉक्टरांना आनंद मोडक यांचं नाव सुचवलं आणि मोडक सरांनी कमाल केली. भरलं आभाळ सारख्या गाण्यांमुळे मराठी चित्रपटातील लावण्यांना आलेली एक प्रकारची मरगळ पूर्णपणे धुवून निघाली. तर ऐकूया भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, आशा भोसले यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत. या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, पण आपण मात्र पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळी. तोपर्यंत तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

आई, मी मयुरी कुलकर्णी. काय, आपण घरातल्या सगळ्यांच्या तब्येतीची किती काळजी घेतो ना स्त्रिया, पण आपल्या तब्येतीची काळजी कोण घेणार? ती आपणच घ्यायला हवी. आणि त्यासाठी दिनांक 27 जून रोजी रेडिओ विश्वासनी चालू आनंदे हा एक छान कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे फ्रावशी टाउन अकॅडमीमध्ये 7 वाजता. तिथे आपल्याला चालायचं तर आहेच, पण त्याच्यानंतर एका तज्ज्ञ डॉक्टरांचं लेक्चरसुद्धा ऐकायचं आहे. मग काय, मस्तपैकी नाश्ता करायचा सगळ्यांनी आणि मिळालेले छान छान गिफ्ट्स घेऊन घरी जायचे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर 20 तारखेच्या आत आपण रजिस्टर करा आणि भेटूया सगळ्याजणी. बाय बाय.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सकाळचा झाला आहे आणि दोन वाजा आला, दोन आहे, दोन जातीचे जे राग असतात त्यातून त्याला निश्चित नियम असतो जरूर नाही असं नाही, पण नियम थोडा शिथिल होत असतो. Thank you.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात. अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची आणि या गीताला संगीत दिलंय राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत आग से खेलेंगे या चित्रपटामधलं.

0: आरोग्यासाठी चालूया. एक अभिनव उपक्रम, आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239848888.
1: ए आर रहमान यांच्या संगीताने सजलेलं मेहबूब यांचं गीत आता ऐकणार आहोत. दिल ही दिल में या चित्रपटामधलं गायक स्वर आहे देवन आणि रेमो फर्नांडिस यांचा.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: पौर्णिमा यांनी गायलेलं अंगरक्षक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार अन्नू मलिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता, नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10:00 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं डकैत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पाहिजे.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94 239 84 888.

0: नातू आणि पंटूच्या नावाने करण्यात आलेले बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद रद्द, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचा न्याय निर्णय, लातूर येथील एका ज्येष्ठ आजीबाईंना मिळाला मोठा दिलासा, सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने नातू आणि पणतूच्या नावावर नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे जमीन हस्तांतरित केलेल्या आजीबाईंना अपेक्षित देखभाल आणि आधार न मिळाल्याने त्यांनी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. उपविभागीय अधिकारी तथा न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष यांनी प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद यांचा सखोल विचार करून नातू आणि पणतूच्या नावाने करण्यात आलेले नोंदणीकृत बक्षीस पत्र आणि संबंधित फेरफार नोंद ही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत नाशिकचे लीगल शिल्डचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्याकडून.
1: पहिले कसं व्हायचं, गिफ्ट देऊन टाकलं, बक्षीस पत्र करून दिलं आणि मग ज्यांना दिलं त्यांनी बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला नंतर विचारलं नाही किंवा योग्य ती वागणूक दिली गेली नाही, सांभाळ चांगल्या पद्धतीने केला नाही, तर काहीही त्याला रेमेडी नव्हती. आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना महत्वाचे कायदेशीर संरक्षण उपलब्ध झाले. म्हणजे समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा इतर कोणाला देखभाल आणि सांभाळ करण्याच्या अपेक्षेने आपली मालमत्ता बक्षीस पत्रांनी दिलेली असेल, मात्र ज्याला ते बक्षीस मिळालंय त्यांनी ती जबाबदारी योग्य त्या पद्धतीने पार पाडली नाही, तर अशा वेळी जी मालमत्ता हस्तांतरण झाली आहे त्याला आव्हान देऊन ते रद्द करतायत असं आहे. आणि की ह्याच्या पुढे म्हणजे बक्षीस पत्र करत असताना जो बक्षीस पत्र करणारा व्यक्ती आहे त्यांनी जर माझा सांभाळ व देखभाल योग्य रीतीने न केल्यास हे बक्षीस पत्र रद्द होईल अशी स्पष्ट अट टाकणं अतिशय आवश्यक आहे. अशा अटीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हक्क प्रभावीपणे संरक्षित होतात.
0: तर मंडळी, सरांनी खूपच छान माहिती सांगितली आपल्याला. तर माहितीचे ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे सर लीगल शील्ड या नावाने नाशिक मध्ये खूप छान कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 9422273594.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: जग जगले दिलजुबा।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 888.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 सुंदर कथा, संवादक दिलीप कसगावकर. आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत रात्री 8:30 अर्थविश्व, 9 मैत्रकट्टा, 10:15 गिरवण विश्व, तर रात्री 10 दिल ने पुकारा हे कार्यक्रम, आणि त्यानंतर रात्री 11 अजिंक्य मी हा कार्यक्रम. 11:30 ते 12 रात्री आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल. संवादक पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते आहेत ऋषिकेश आयाजित. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घ्याल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
7: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 77। जय

श्रीराम। श्रोते हो, ध्यान योगाचे श्लोक आता संपून रामविश्वास या भावनेचे श्लोक आता सुरू होत आहेत। इथून पुढे जवळपास 25 श्लोक आपल्याला नामस्मरण केल्याचा परिणाम काय असतो हेच सांगतात। श्रोते हो, या श्लोकात राम नामाचा प्रभाव काय आहे याचे वर्णन आले आहे। राम नाम आपण जस जसे घेत जाऊ तसे तसे आपण रामाच्या सन्निध म्हणजे जवळ पोहोचू लागतो। सन्निध म्हणजे काय हो? तर रामाची कृपा आपल्यावर होते। ही कृपा कोणती असते बरं? आपल्याला यश मिळते, लौकिकात आपल्याला प्रसिद्धी मिळते अशी कृपा होते का? तर नाही। श्रोते हो, आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, वासना हळूहळू कमी होऊ लागतात। निष्काम होण्याकडे आपली वाटचाल आपण करू लागतो। ही रामाची कृपा आपल्यावर होते। या राघवाचे काम म्हणजे भक्ती, भक्ताला निष्काम म्हणजे निरीच्छ करते। रामभक्तीचा उदय चित्तात झाला की भक्त मात्र सकल कामना रहित होतो। राघवाचे नाम घेत भक्ताचे चित्त रामरूप होते। त्यामुळे भक्ताला सर्व भूत मात्रांठाई रामच राम दिसू लागतो। स्वतःमध्ये रामच असतो त्यामुळे तो सर्वत्र समजतो की जिथे तिथे मीच आहे। समोरच्या व्यक्तीमध्येही तो रामच बघतो आणि त्याला स्वतःचे रूपच समजू लागतो। अशा प्रकारे यत्र तत्र रामच आहे अशी भावना, अशी धारणा त्या भक्ताची होते। रामनामाचा जणू छंदच जडतो। त्यामुळे सुख आणि दुःख यातील द्वंद्व

नाहीसे होते. श्रोते हो बघा, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मान मिळाला की सुख वाटते आणि अपमान झाला की दुःख होते. काही लाभ झाला की आनंद होतो आणि काही नुकसान झाले की मग वाईट वाटते. हे एक प्रकारचे द्वंद्वच असते. राम नाम घेतल्याने हे द्वंद्व संपते. या स्थितीला निर्द्वंद्व अवस्था असे म्हणतात. अशी निर्द्वंद्व अवस्था सतत नामस्मरण करणाऱ्या भक्ताची होत असते. यत्र तत्र सर्वत्र रामच राम दिसू लागतो. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक देशभक्त इंग्रजांविरुद्ध लढा देत होते. याबद्दल परम पूज्य शारदा माताजी म्हणाल्या, माझी गोरी मुले आणि काळी मुले आपापसात भांडत आहेत, त्याला मी काय करू. श्रोते हो, हीच ती निर्द्वंद अवस्था. श्रोते हो, यासाठी अजून एक किस्सा सांगते. अमेरिकेत स्वामी रामतीर्थांना प्रलोभित करण्यासाठी एक सुंदर युवती समोर आली. स्वामी रामतीर्थ दीर्घकाळ तिच्याकडे पाहतच राहिले. बाकीच्या लोकांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी स्वामींना विचारले, स्वामी आपण तिच्याकडे काय पाहत होतात. तेव्हा रामतीर्थ स्वामी म्हणाले, मी विचार करत होतो, ही स्त्री जर एवढी सुंदर आहे तर ज्याने हिला निर्माण केले तो परमात्मा किती सुंदर असेल. श्रोते हो बघा, रामतीर्थांना त्या युवतीकडे पाहत असताना सुद्धा प्रभू रामाचे चिंतनच होत होते. संत कबीर या निर्द्वंद्व अवस्थेचं अतिशय मार्मिक वर्णन करतात. अंदर राम बाहिर राम, जहा देखो सो राम ही राम, जागत राम सोवत राम, सपने में देखा राजा राम, कहत कबीरा भाव है निका, जो देखो सो राम सरीखा. नामस्मरणाचा इतका मोठा प्रभाव आहे. मोह मायेचा सर्व ताण संपतो. हवे नको पण सगळे मिटून जाते. भगवंत हेच आपले भावविश्व होते. चित्त हरिभजनात रममाण होते आणि त्यापुढे मुक्तीही फिकी वाटू लागते. तुकोबाराय म्हणतात, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा, आन नेगो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी, संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ, तुका म्हणे नाम, तेणे पुरे माझे काम. श्रोते हो, भक्तीची ही परमोच्च अवस्था प्राप्त होण्यासाठी रामनामात रंगून जावे लागते. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
6: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
6: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
5: चला म्हणजे माझी सुटका झाली.
7: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94-239-84-888

रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक अतिशय हृदयस्पर्शी कथा, हा खेळ कागदांचा. सदानंद आणि सावित्रीबाई पुण्यातील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. एकेकाळी राज आणि वरदच्या धावपळीने गजबजलेला तो बंगला आता शांततेच्या सावलीत उभा होता. भिंतीवरची छायाचित्रे अजूनही स्मृती जागृत करत होती. शाळेतील बक्षीस, वाढदिवस, कौटुंबिक सहली आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची आणि त्यागाची. सदानंद एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले होते, त्यामुळे पेन्शन नव्हतं, नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. घराची रचना अशी होती की त्यातील कोणताही भाग वेगळा करून ते भाड्याने देता येत नव्हते. मोठा मुलगा राज आणि सून नेहा दिल्ली येथे राहत होते. धाकटा मुलगा वरद आणि रीना नागपूर येथे स्थायिक झाले होते. दोन्ही मुलं आई वडिलांना दरमहा पैसे पाठवत होते. हल्ली त्या पैशांसोबत काही विषारी शब्द हमखास कानावर पडत होते. बाबा, आमचे खूप खर्च आहे तो. आई, शक्य तेवढं पाठवलं आहे. आम्हालाही आमच्या भविष्याचा विचार करावा लागतो ना. शब्द साधे होते, पण त्यात नकळत उपकाराची धार होती. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा, प्रवास, दागिने, कपडे आणि कितीतरी छोट्या मोठ्या हौशी बाजूला ठेवणाऱ्या सदानंद आणि सावित्रीबाईंच्या मनाला हे शब्द खोलवर बोचत असत. एके रात्री सावित्रीबाई म्हणाल्या, अहो, आता मुलांकडून पैसे घेताना अपराधासारखं वाटतं. आपण हा बंगला विकायचा का? भरपूर पैसे मिळतील, त्यातून थोडे मुलांना देऊ आणि आपण भाड्याच्या घरात राहून आपल्या पैशावर जगूया. सदानंद काही वेळ विचारात पडले, मग त्यांच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटलं. आपल्याला पैसे नकोत सावित्री, आपल्याला मुलांच्या मनातलं प्रेम परत हवं आहे. अहो, पण ते कसं मिळणार? खूप सोपं आहे, तू फक्त बघत राह. उन्हाळ्यात राज आणि नेहा एक आठवड्यासाठी पुण्याला आले. रात्री झोपताना नेहा कपाटातून चादरी काढत असताना तिला एक तपकिरी लिफाफा दिसला. त्यावर लिहिलं होतं, माझे इच्छापत्र. आई बाबा झोपल्यावर तिने तो लिफाफा राजला दिला. राजने तो उघडला, त्यात लिहिलं होतं, माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास आणि 30% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास मिळावा. राजच्या डोळ्यात चमक आली, नेहाच्या मनात स्वप्ने तरळली. त्या दिवसापासून राज आणि नेहाचे आईबाबांवरील प्रेम भलतेच वाढले. बोलण्यातील तुसडेपणाची जागा प्रेमाने घेतली. दिल्लीला परत गेल्यावर चौकशीचे फोन वाढले, न मागता पैसे येऊ लागले. अजून पाठवू का, किती पाठवू, अशी विचारणा होऊ लागली. बाबा, पैशाचा विचार करू नका. आई, जास्त कष्ट करू नको, जरा आराम पण कर. आटलेलं प्रेम पुन्हा दृश्य झालं होतं. 2 महिन्यांनी वरद आणि रीना आले. कपाटात त्यांनाही एक लिफाफा दिसला. त्यात लिहिलं होतं, माझ्या पश्चात माझ्या सर्व मालमत्तेपैकी 70% हिस्सा माझा धाकटा मुलगा वरद यास आणि 30% हिस्सा माझा मोठा मुलगा राज यास मिळावा. वरद आणि रीना आनंदित झाले. नागपूरहून येणारी रक्कमही वाढली. फोनवरचा आवाज मृदू झाला. 2 आठवड्यांनी येणारा फोन 2 दिवसांनी येऊ लागला. आपलेपणा वाढला, आदर वाढला. काळ सरकत गेला. सदानंद आणि सावित्रीबाईंच्या लग्नाला 40 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संपूर्ण कुटुंब बंगल्यात एकत्र जमले. घर सजले, अंगणात रोषणाई झाली. जुन्या फोटोचा स्लाइड शो पाहताना सगळ्यांचे डोळे नकळत पाणावले. जेवणानंतर सदानंदांनी सर्वांना एकत्र बोलावले. त्यांच्या हातात 2 लिफाफे होते. आज मला तुमची माफी मागायची आहे, सदानंद म्हणाले. सगळे स्तब्ध झाले. त्यातील एका इच्छापत्रात लिहिले आहे, राजला 70% हिस्सा,
तर दुसऱ्यात लिहिले आहे वरदला 70% हिस्सा. या दोन्ही इच्छापत्रांवर ना तारीख आहे ना सही, त्यांना कोणतीही कायदेशीर किंमत नाही. राज आणि वरद अवाक झाले. सदानंदांचा आवाज थरथरला. मला माफ करा, तुम्हाला फसवण्याचा माझा हेतू नव्हता. आम्हाला तुमच्याकडून पैशांपेक्षा जास्त प्रेम हवं होतं आणि ते या दोन कागदांनी परत आणलं. घरातील हरवलेला जिव्हाळा परत आणला. घर असावे घरासारखे, नको तनुस त्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तनुस ती नाती. राज उठला. त्याने वडिलांना घट्ट मिठी मारली. बाबा, माफी तुम्ही नाही आम्ही मागायला हवी. नेहा अश्रुपुसत म्हणाली, आम्ही हिश्याच्या मोहाने जवळ आलो, पण या काळात समजले की आमच्यावर निस्सीम प्रेम करणारे तुमच्याशिवाय दुसरे कोणी नाही. वरद वडिलांच्या पायापाशी बसला. तुम्ही आम्हाला आमचंच खरं रूप दाखवलं बाबा. रीना म्हणाली, या घरात सिमेंट आणि विटा नाहीत, इथे तुमचा त्याग आहे, अतोनात कष्ट आणि तेवढंच जास्त प्रेम आहे. घर तुटलं नाही तर एक संध आहे हे पाहून सावित्रीबाईंच्या डोळ्यात समाधान चमकत होत. काही महिन्यांनी बातमी आली की बंगल्याजवळून नवीन महामार्ग जाणार होता. एक मोठा बिल्डर बंगला विकत घेण्यासाठी तब्बल 2 कोटी रुपये देण्यास तयार झाला. दिवाळीला सर्व परत एकत्र आले तेव्हा सदानंदांनी बंगला विकण्याचा मानस सांगितला. सदानंद म्हणाले, बंगला विकला तर आम्हाला तुमच्याकडून पैसे घेण्याची गरज उरणार नाही. राजने ताबडतोब म्हटलं, बाबा हा बंगला विकायचा नाही. वरद म्हणाला, हे घर म्हणजे आमच्या आयुष्याचं मूळ आहे. नेहा म्हणाली, 2 कोटी रुपये मिळतील पण इथल्या आठवणी त्यांचं काय. रीना म्हणाली, या घरात आईच्या स्वयंपाकाचा सुगंध आणि बाबांच्या कष्टाचा श्वास आहे. राजने वडिलांचा हात हातात घेतला. बाबा, आम्ही पैसे पाठवत राहू. वरदने वाक्य पूर्ण केलं पण कर्तव्य म्हणून नाही. नेहा म्हणाली, हिश्याच्या अपेक्षेने अजिबात नाही. रीना हसत म्हणाली, तर आपुलकी म्हणून. त्या रात्री सदानंद आणि सावित्रीबाई ओसरीवरील झोपाळ्यावर बसले होते. अंगणातील रातराणीचा सुगंध दरवळला होता. बंगला रोषणाईने नाही तर नात्यांमधील ओलाव्याने उजळून निघाला होता. घराला घर पण आलं होतं. सावित्रीबाई हळूच म्हणाला, अहो त्या 2 कागदांनी म्हणजे इच्छापत्रांनी चमत्कार केला. सदानंद हळुवार हसत म्हणाले, नाही सावित्री, चमत्कार कागदांनी नाही केला. मग? सदानंद आकाशाकडे पाहत म्हणाले, इच्छापत्र तर फक्त निमित्त होतं. खरं कारण आपल्या मुलांच्या मनात जिवंत असलेलं प्रेम ते फक्त अव्यक्त आणि अदृश्य झालं होतं. ती 2 इच्छापत्र फाडत सदानंद म्हणाले, संपला या क्षणी हा खेळ कागदांचा, उरला फक्त आता ओलावा ना त्यांचा. श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत बनारसी बाबू या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
1: बाबू कमर है मेरी लट्टू,

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239 84.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संगीतकार रवींद्र जैन यांचं जंकबाज या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात वर्मा मलिक यांचं गीत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: पर्स और कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार। रेडिओ विश्वाच्या सहकार्याने आपण गेली अनेक वर्ष गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता आणि रात्री 8:30 वाजता हे प्रक्षेपण करत असतो की ज्यामुळे आर्थिक साक्षरता निर्माण होण्यास मदत होईल। सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 76,264 बंद झाला आणि त्याने एक दिवसाची वाढ 736 अंश दाखवली, परंतु तरीसुद्धा वर्षभराची घट ही 6% होती। 50 शेअरचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे 23,854 बंद झाला, त्याने 231 अंशाची वाढ दाखवली, पण तरीसुद्धा एक वर्षाची घट या निर्देशांकाने 3.5% दाखवली। साधारणपणे या दोन मोठ्या निर्देशांकामध्ये अशा प्रकारे त्यांचं साम्य आहे की जर निफ्टी 1 ने वाढला तर सेन्सेक्स 3 ने वाढतो आणि यामध्ये सुद्धा फरक पडू शकतो, परंतु तरी सुद्धा ह्या दोन निर्देशांकांपेक्षा आणखी दुसरे जे निर्देशांक आहे त्या निर्देशांकांमुळे बाजाराची परिस्थिती चांगली समजायला मदत होते। आणि त्यामध्ये महत्त्वाचा निर्देशांक आहे तो BSE 500, BSE 500, की हा निर्देशांक 402 अंशाने वाढला, 35,765 बंद झाला आणि ह्या निर्देशांकाने फक्त -0.5 एवढी मामूली घट दाखवली। वर्षानुवर्ष या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की निर्देशांकाला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। आणि निर्देशांक म्हणजे काय, तर देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढ किती टक्के आहे आणि महागाई किती आहे, चलन वाढ किती आहे, ह्या दोन्हीच्या वाढीची जर बेरीज केली तर तेवढी वाढ कमीत कमी निर्देशांकाने तेवढी वाढ दाखवली पाहिजे। मग कधी यापेक्षा खूप जास्त वाढ दिसून येते किंवा काही वेळा यामध्ये खूप नाराजीचं वातावरणसुद्धा दिसून येतं, अशा वेळेस गुंतवणूकदारांनी हे जे निर्देशांकाच्या बाबतीतलं आम्ही जे वर्षानुवर्ष सांगतो आहे ते लक्षात ठेवायचं की शेवटी निर्देशांकाने आपल्याला एक वर्षाची वाढ ही किमान 12-13% दिली पाहिजे। मग तुम्ही यामध्ये राष्ट्रीय उत्पादनाची वाढ 5% धरा, 6% धरा, इन्फ्लेशन, चलन वृद्धी ती 1-4-5% पकडा, तरीसुद्धा एवढी किमान वाढ मिळाली पाहिजे असं आपण लक्षात ठेवलं पाहिजे। बाजारात गेले काही महिने हे अमेरिका आणि इराण आणि त्यामुळे नेमकं काय होतं आणि जगाच्या एकूण आर्थिक स्थितीवर ते काय बदल होतो, काय परिणाम घडतात याविषयी बाजार साशंक होता आणि त्यात पुन्हा रोजच्या रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळायचं, त्यामुळे नेमकं काय होणार आहे याची सगळ्यांनाच काळजी लागली होती। परंतु त्या गोष्टीतल्या लांडगा आल्यासारखं निदान ह्यावेळेस तरी हे या दोन देशांमधला करार हा व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर युद्ध थांबेल अशा आशेने बाजार मोठ्या प्रमाणात वाढला। आणि जर हा बदल कायमस्वरूपी झाला तर पुन्हा पूर्वस्थितीला येण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल। ती पूर्व परिस्थिती आल्यानंतर मग काय होईल, तर कच्च्या खनिज तेलाचे भाव कमी होतील, ते आत्ता खाली आल्याची लक्षणं दिसत आहेत आणि त्याचबरोबर सोनं आणि चांदी यांचे जे भाव वाढलेले आहेत हे सुद्धा भाव कमी होण्यास मदत होईल। कारण ज्या ज्या वेळेस जगामध्ये आर्थिक अनिश्चितता किंवा युद्धाची शक्यता दिसायला लागते त्या त्या वेळेस गुंतवणूकदार भीतीमुळे सोन्याला जास्त प्राधान्य देतात आणि मग सोन्याची गुंतवणूक वाढते। परंतु ही जी ॲबनॉर्मल सिच्युएशन आहे किंवा नेहमीपेक्षा वेगळी परिस्थिती, ही परिस्थिती जर बाजूला टाकली आपण तर सर्वसाधारणपणे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना आकर्षक भांडवल वृद्धी दिली आहे, परंतु तरीसुद्धा कोणत्याही एका प्रकारच्या मालमत्तेला जास्त महत्त्व द्यायचं आणि इतर मालमत्तांकडे दुर्लक्ष करायचं असं गुंतवणूकदारांनी कधी करू नये। आणि म्हणून गुंतवणूक सल्लागार

0: संस्थेमार्फत ॲसेट अलोकेशन किंवा मालमत्तेची आपल्या विभागणी कशी असावी आणि मालमत्तेमध्ये फक्त स्थावर मालमत्ता म्हणजे अचल मालमत्ता ही महत्त्वाची नसते तर चल मालमत्ता ही सुद्धा महत्त्वाची असते आणि म्हणून काही गुंतवणूक ही शेअर बाजारात म्युच्युअल फंडामध्ये असायलाच पाहिजे पण त्याचबरोबर अडीअडचणीला गुंतवणूकदारांना ताबडतोब पैसे उपलब्ध होण्याचा एकच मार्ग आणि ते म्हणजे बँकातल्या ठेवी. म्हणून प्रत्येक गुंतवणूकदाराकडे काही प्रमाणात बँकेकडे ठेव असलीच पाहिजे की जी अडीअडचणींना त्याला उपयोग येऊ शकतो. म्हणून संपत्तीची विभागणी आणि त्या विभागणीमध्ये कुठल्या मालमत्तेला जास्त महत्त्व द्यायचं कुठल्या मालमत्तेला कमी महत्त्व द्यायचं हे गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून आणि आपले गुंतवणूक उद्दिष्ट काय आहेत आपल्याला या पुढच्या काही कालावधीमध्ये काही मोठ्या योजनांवरती खर्च करावा लागणार आहे का काही गुंतवणूक करावी लागणार आहे का घरामध्ये काही लग्न कार्य वगैरे आहे का अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्याचा विचार केल्यानंतर मग अनिश्चितता टाळण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. परंतु काही ठिकाणी गुंतवणुकीच्या बाबतीत पैशाचा विचार न करता सुद्धा गुंतवणूकदारांनी आयुर्विमा हा काढला पाहिजे आणि तो आयुर्विमा हा फक्त ज्या विम्यामध्ये विमा संरक्षण उपलब्ध असतं म्हणजे काही जर झालं तर गुंतवणूकदाराच्या वारसदाराला पैसे मिळतात ज्याला विम्याच्या भाषेमध्ये टर्म इन्शुरन्स म्हटला जातो. ह्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता न चुकता दरवर्षी भरलेला पाहिजे आणि पुन्हा टर्म इन्शुरन्स किती घ्यायचा याचे सुद्धा काही आडाखे निकष आहेत त्यानुसार टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. विशेषतः ज्या व्यक्तींनी घर बांधणीसाठी कर्ज घेतलेले अशा व्यक्तींनी जेवढं कर्ज त्या व्यक्तीने घरासाठी म्हणून घेतलेलं आहे किमान त्याच्या दुप्पट त्याचा विमा असला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की जेवढं कर्ज आहे तेवढाच विमा घेतला जातो आणि मग समजा काही कमी जास्त झालं तर घेतलेल्या विम्याची रक्कम फक्त कर्ज फेडण्यासाठी वापरता येते. त्यानंतर मात्र वारसदारांना काय हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणून शक्यतो कर्ज हे मर्यादित असावं आणि कर्जाच्या समोर अशा प्रकारची तरतूद करून ठेवणं हे गुंतवणुकीचं चांगलं नियोजन करण्यासाठी आवश्यक असतं. त्याचबरोबर आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे गुंतवणूकदार अपघाती मृत्यू विमा संरक्षण किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं तर त्या खर्चाची तरतूद असावी म्हणून त्यासाठी जे हेल्थ इन्शुरन्स हे जे विमे असतात हे घ्यायचं टाळतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की दरवर्षी या विम्याचा हप्ता भरल्यानंतर समजा 5-10 वर्ष कधी काही क्लेम करायचीच वेळ आली नाही तर मग हे उगाच पैसे आपण वाया घालवतोय कशासाठी हा हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असं कृपया कोणीही अशा पद्धतीने विचार करू नये. उलट विचार असा करावा की कधी पैसे घेण्याची वेळच यायला नको तो सगळ्यात जास्त चांगला फायदा असं समजायचं. आणि मात्र दरवर्षी हे दोन्ही विमे मग त्यामध्ये टर्म इन्शुरन्स सुद्धा आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेअर्सची गुंतवणूक ज्या गुंतवणूकदारांकडे पुरेसा वेळ आहे अशाच गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे आलं पाहिजे आणि इतरांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजाराचे फायदे हे मिळवले पाहिजे. मग बाजाराचे फायदे म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मिळवले पाहिजे हे सांगणं खूप सोपं आहे पण योजनांची निवड कशी करायची तर योजनांची निवड करताना आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे आपण गुंतवणूक जर केली तर किमान 3-5 वर्ष गुंतवणूक ठेवू शकू का आपल्याला जोखीम किती घेता येईल या सर्वाचा विचार करून त्यानुसार योजना निवडल्या पाहिजे. योजनांची निवड करताना शक्यतो स्मॉल कॅप या प्रकारातल्या 2-3 योजना असल्या तर त्या जास्त चांगल्या ठरतात कारण त्या योजना लार्ज कॅप फंडापेक्षा जास्त भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना देऊ शकतात. म्हणून काही प्रमाणात मिड कॅप काही प्रमाणात स्मॉल कॅप आणि हो जोखीम जर कमी असावी असं वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा इक्विटी सेव्हिंग्स फंड, त्यानंतर हायब्रिड इक्विटी फंड हे फंड्स चांगले ठरतात. आणि विशेषतः नियमित पैसा जर आवश्यक असेल तर गुंतवणूकदारांनी हायब्रिड इक्विटी फंडामध्ये एक रकमी गुंतवणूक करून त्या रकमेतून दरमहा ठराविक रक्कम काढून घेणं हा पर्याय, ज्याला SWP असं म्हटलं जातं, तो वापरलेला चांगला ठरतो. म्हणून शक्यतो गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे, हे सर्वात जास्त चांगलं ठरतं.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
3: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
4: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
3: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
5: आशा भोसले यांनी गायलेलं चोर पोलीस या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता ऐकूयात सात फेरे या चित्रपटामधलं गीत. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी. आणि हे गीत ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हमराही या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद कायद्याच्या

0: जगातलं वास्तव न्याय संवाद
1: जरूर ऐका. तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. आफत चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नितीन मंगेश यांचं.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आजे मना स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माझ्या मातीचे गायन. आणि आज आपण या भागात बोलणार आहोत संगीतकार आनंद मोडक यांच्याबद्दल. चित्रपट, नाटक, नृत्य नाटिका, सांगीतिका, मालिका अशा विविध प्रांतात संगीतकार म्हणून काम करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे आनंद मोडक यांची प्रयोगशील संगीतकार म्हणून संगीतसृष्टीत ओळख आहे. आनंद मोडक यांचा जन्म अकोल्याला 13 मे 1951 रोजी झाला. त्यांचे वडील PWD मध्ये नोकरी करत होते. त्यांना संगीताचा वारसा त्यांच्या आईकडून लाभला आणि त्याचबरोबर शकुंतला पळसेकर यांच्याकडे त्यांनी वर्षभर संगीत शिक्षण घेतलं. यामुळे आनंदजी यांची संगीताविषयीची गोडी वाढली. तेव्हाच्या शासकीय बहुउद्देशीय उच्च माध्यमिक मुलांच्या शाळेमध्ये शिक्षण घेताना वार्षिक स्नेह संमेलनामध्ये गाणे गाण्यासाठी आणि नाटकांमध्ये त्यांचा अगदी आवर्जून सहभाग असे. मंडळी, आजच्या कार्यक्रमातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं पहिलं गीत ऐकूया. चित्रपट आहे चौकट राजा. चौकट राजा या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय अप्रतिम अशी आहेत. सुधीर मोघे यांचं हे गीत आणि आशा भोसले यांचा स्वर असलेलं एक झोका चुके काळजाचा ठोका.

1972 पर्यंत आनंद मोडक हे अकोल्यामध्येच होते. त्यानंतर शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले. संगीत विषयाची गोडी, वाचनाची आवड आणि कोणत्याही विषयाचा मागोवा घेण्याची वृत्ती यांच्यातून त्यांचा अभिरुची संपन्न प्रवास सुरू झाला. याच काळात साहजिकच समविचारी कलाकारांबरोबर काहीतरी नवे करण्याच्या उर्मीतून थिएटर अकॅडमी या नाट्यसंस्थेचा जन्म झाला. आनंद मोडक यांनी घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकर लिखित नाटकात केलेल्या भूमिकेमुळे त्यांचा रंगमंचाशी जवळून परिचय झाला. 1974 साली थिएटर अकॅडमीने सतीश आळेकर लिखित महानिर्वाण नाटक बसवलं. त्या सुमारासच भास्कर चंदावरकर जर्मनीला गेल्यामुळे एक संधी म्हणून आनंद मोडक यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि संगीतकार म्हणून नाट्य क्षेत्रातील त्यांची वाटचाल सुरू झाली. यानंतर ऐकूया हे जीवन सुंदर आहे, हे सुधीर मोघे यांनी लिहिलेलं गीत आणि स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे आणि अंजली मराठे. चित्रपट चौकट.

0: विसरा हे सगळं। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा, अवती भवती।

नंतर महापूर, रायगडाला जेव्हा जाग येते, चाफा बोलेना, वाडा चिरेबंदी, युगांत, आंदोलन, कोंडी अशा ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. काही काळ भास्कर चंदावरकर यांचे सहाय्यक म्हणूनही आनंद मोडक यांनी काम केलं. 1976 पासून आकाशवाणी केंद्राशी आणि मुंबई दूरदर्शनशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं. आकाशवाणीचे मान्यता प्राप्त संगीतकार म्हणून मोडक यांना अ दर्जा प्राप्त झालाय. 1976 साली बदकाचे गुपित या बासी मर्ढेकरांच्या ऑपेराला लोकप्रियता लाभली. नक्षत्रांचे देणे या आरती प्रभूंच्या कवितांवर आधारित कार्यक्रमासाठी संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. पु ल देशपांडे यांच्या 3 पैशाचा तमाशा या नाटकातील गाण्यांना आनंद मोडक यांनी उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावगीत, नाट्यसंगीत आणि पॉप संगीत यांचा औचित्यपूर्ण वापर करून चौफेर कामगिरी केली. विठ्ठला, तुमचे आमचे गाणे,

अफलातून संगीत म्युन्सिपाल्टी अशा व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकाला, तसेच पडघम, अलीबाबाची हीच गुहा या प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांनाही त्यांनी पार्श्वसंगीत दिलं. यानंतर ऐकूया तू तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं आणि विजय कुळेकर यांनी लिहिलेलं जळ डहुळले बिंब हरपले हे गा ऐकूया.

आनंद मोडक यांनी शब्दभेद या संस्थेच्या काही प्रकल्पांतर्गत जुन्या नव्या काव्य रचनांवर आधारित अमृतगाथा, प्रीतरंग, साजणवेळा, शेवंतीचं बन, आख्यान तुकोबा राय यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं. त्यात रसिकांना उत्तमोत्तम स्वररचना ऐकायला मिळाल्या. शास्त्रीय संगीत, लोकसंगीताचा बाज, लीलया आपल्या संगीत रचनांमध्ये साकारणारे मोडक यांनी अभिजात संगीताप्रमाणे मराठी पॉप संगीताची ओळख करून दिली. नंदू भेंडे यांच्याबरोबर तुमच्या आयुष्यात प्रेम येतं ही पॉप मराठी गीतं आजही स्मरणात आहेत. संगीतसृष्टीमध्ये 40 वर्षाच्या कारकिर्दीत आनंद मोडक यांनी 50 चित्रपटांना संगीत दिलंय. 1979 साली प्रदर्शित झालेला चाफेकर बंधूंच्या जीवनावरील 22 जून 1897 हा चित्रपट आनंद मोडक यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट. यानंतर ऐकूया नाधो महानोर यांनी लिहिलेलं, जयश्री शिवराम यांनी गायलेलं मुक्ता चित्रपटातील जाई जुईचा गंध मातीला हे सुंदर गाणं ऐकूया.

विषयांवरील चित्रपटांना आनंद मोडक यांनी संगीत दिलं. चित्रपटांना संगीत देताना चित्रपटांच्या मागणीनुसार लावणी, अंगाई, नृत्यगीत, प्रेमगीत, भक्तिगीत अशा गीत प्रकारांना संगीत देताना आनंद मोडक यांच्या शैलीचा वेगळा ठसा दिसून येतो. मराठी शिवाय त्यांनी दिशा, संवाद, जिंदगी जिंदाबाद या हिंदी चित्रपटांना आणि अमोल पालेकरांच्या क्वेस्ट या इंग्रजी चित्रपटालाही संगीत दिलंय. साहित्यावरही विशेष प्रेम असलेल्या आनंद मोडक यांना त्यांच्या प्रदीर्घ संगीत प्रवासामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून कळत नकळत, मुक्ता, दोघी, रावसाहेब, राजू, धूसर या चित्रपटांना राज्य शासनाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तू तिथे मी या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केलं. तर राजू या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मटा सन्मान आणि अल्फा झी गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आनंद मोडक यांनी नाटक, चित्रपट, नृत्य नाटिकांप्रमाणे मराठी आणि हिंदी दूरदर्शन मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केलं. अभ्यासपूर्ण संगीताने चित्रपटाच्या कथेला न्याय देत कर्णमधुर स्वररचनांनी रिझवणारे संगीतकार म्हणजे आनंद मोडक. तर त्यांनी संगीत दिलेलं हे पुढचं गीत ऐकूया, तू तिथे मी या चित्रपटातलं विजय कोळेकर यांनी लिहिलेलं, जयश्री शिवराम आणि रूपकुमार राठोड यांनी गायलेलं युगायुगाचे नाते अपुले हे गीत ऐकूया.

ची कदर असणारे जे दिग्दर्शक आणि निर्माते होते त्यात प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल ते डॉक्टर जब्बार पटेल, स्मिता तळवलकर, संजय सुरकर, परेश मोकाशी आणि गजेंद्र अहिरे यांचं. स्मिता ताईंच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौकट राजा या चित्रपटातील तसंच तू तिथे मी या दोन्ही अप्रतिम चित्रपटांचं संगीत आनंद मोडक यांनीच केलंय. त्यातही चौकट राजा हा चित्रपट सर्व दृष्टीने चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा चित्रपट होता असं निश्चित म्हणता येईल. त्यातही एक झोका हे पूर्णपणे त्या काळातील मराठी संगीताची चौकट मोडणारं गाणं होतं हे निश्चितपणे आपल्याला ते ऐकताना जाणवतं. त्याचप्रमाणे कळत नकळत या चित्रपटातील मना तुझे मनोगत हे आशाजींनी गायलेल्या गाण्याचा उल्लेखही त्यासाठी करावा लागेल. चित्रपटातील गाणी जेवढी भरलेली असतील आणि त्यांच्यात वाद्यवृंद जेवढा जास्त असेल तेवढी ती परिणामकारक असा समज निदान मराठी चित्रपटांमध्ये खूप दृढ होत चाललेला होता. तेव्हा एक पियानो आणि एक बासरी या जोरावर तयार झालेलं हे गाणं म्हणजे अनंत मोडक यांच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा टप्पा. तर ऐकूया आता तेच गाणं, मना तुझे मनोगत, आशा भोसले यांनी.

जब्बार पटेल यांच्या बरोबर आनंद मोडक यांनी जे काही काम केलं ते खासच म्हणायला हवं, आणि त्यामागे हे तसं कारणही होतं. स्वतः डॉक्टर पटेल हे संगीताचे अत्यंत उत्तम अभ्यासक, वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकलेले आणि त्या सगळ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह धरणारे दिग्दर्शक. तसेच थिएटर अकॅडमीच्या काळापासून डॉक्टर आणि आनंद मोडक यांच्यात एक छान ट्युनिंग जमलेलं होतं. एक होता विदूषकच्या निमित्ताने डॉक्टर आधी रामभाऊ कदमांकडे संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवणार होते, परंतु डॉक्टर पु ल देशपांडे, नाधो

अनोर यांच्यासारख्या एका वेगळ्या पद्धतीच्या प्रतिभावंतांमध्ये आपण कदाचित रमू शकणार नाही असं वाटल्यामुळे रामभाऊ कदमांनी डॉक्टरांना आनंद मोडक यांचं नाव सुचवलं आणि मोडक सरांनी कमाल केली. भरलं आभाळ सारख्या गाण्यांमुळे मराठी चित्रपटातील लावण्यांना आलेली एक प्रकारची मरगळ पूर्णपणे धुवून निघाली. तर ऐकूया भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, आशा भोसले यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत. या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत, पण आपण मात्र पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळी. तोपर्यंत तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचं

कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. बेपनाह या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 7. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण आता लघु यमस्मृतीचा विचार करू. 7. लघु यमस्मृती. या स्मृतीमध्ये तसे नानाविध प्रायश्चित्त विधानाचेच वर्णन आलेले आहे. काही ठिकाणी यज्ञ, तलाव वा विहीर निर्माणाचे विधानाचे श्लोक असल्याचा उल्लेख मिळतो, पण माझ्या वाचनात नाही. तसा एकच श्लोक येतो, तो कसा पुढे येईलच असो. पण ही स्मृती वाचताना नजरेचा वेध घेणारे श्लोक पुढील प्रमाणे: आत्मानं घातये द्यस्तु रज्वादिभि रूपक्रमैहि मृतो मेध्येन लेप्तव्यो जीवतो द्विशतं दमः. जो मनुष्य दोरी आदी उपायांनी आत्महत्या करतो त्या मेलेल्यास अमेध्याने लेप करावे, म्हणजे पुरुषाने. अमेध्याने म्हणजे पुरुषाने. जर तो जिवंत राहिला तर त्यास 200 मुद्रांचा दंड द्यावा. यातून दोन गोष्टी कळल्या. दंड द्यावा या सूचनेने आत्महत्या करणे हा गुन्हा ठरतो हे निर्विवाद झाले. दुसरे असे की आत्महत्या करणारास पुरुषाचे लेपाने जीवनदान मिळू शकते. संपूर्ण वैद्यकशास्त्रात असा औषधी प्रयोग कुठेही वाचावयास मिळत नाही. फक्त किती वेळात लेप केला गेला पाहिजे इत्यादी बऱ्याच गोष्टी पुढे येतात. पण ही प्रयोग करून पाहण्यासारखी गोष्ट आहे हे निश्चित. आणि आत्महत्या करणारा जिवंत होऊ शकत असेल तर कुणाला आनंद नाही होणार. अंगुष्ठ मात्र स्थूल असतो, बाहू मात्र प्रमाण कहा, सार्द्रश्च सपलाशश्च गोदंड परिकीर्तितः. अंगठ्या एवढा जाड, एक हात लांब, ओला आणि पाने असलेला गोदंड असावा. गोहत्या करणे पापच आहे. एवढेच नव्हे तर बांधणे, उठवणे, पाडणे, पळवणे इत्यादी सर्व गायीशी वागत असलेल्या व्यवहारात कशा वागण्याने पाप होते व प्रायश्चित्त घेतले पाहिजे हे वर्णन येताना गायीला वागवताना दंड कसा असावा याचे विधान आहे. बैलाला काठीने मारले म्हणून नोकराला नोकरीवरून काढून टाकणारे माझे आजोबा अशा उदाहरणाने अजून डोळ्यासमोर येतात. न स्त्रिया वपनम कार्यम न च वीरासनं तथा न च गोष्ठे निवासास्ती न गच्छंती मनुव्रचित. स्त्रियांचे मुंडन करू नाही, त्यांना वीरासनात बसवू नाही, त्यांना गोठ्यात राहू देऊ नाही आणि त्यांनी गायीच्या पाठीमागूनही चालू नाही. आमच्याकडे स्त्री मुंडन कधी आणि कसे सुरू झाले हा इतिहास संशोधनाचाच विषय ठरतो. कारण मुंडन करू नाही हेच विधान. शिवाय ज्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून मुंडन सांगितले तेही सगळे केस वर उचलून फक्त वरचे 2 अंगुल कापावे असा निर्देश श्लोकातून मिळतो. तिने गोठ्यात राहू नाही व कुणी ठेवू नाही एवढा स्पष्ट निर्देश ऋषींनी दिला असताना या गोष्टी आमच्याकडे घडलेल्या दिसतात. मग ऋषी वाईट का स्मृतींचे उल्लंघन करणारे नराधम? तिने गायीचे मागून चालू नाही या लेखनामागे तिने गव्हार म्हणजे भरपूर गायींचा घोळका घेऊन गावाबाहेर चारायला जाऊ नये हा उद्देश असावा. कारण तिच्याशी रानात एकटे पाहून कुणी कुकर्म करू नये ही दृष्टी कशी बसवली असेल समाजाची घडी माझ्या पूर्वज ऋषींनी. नमस्कारच, दुसरा शब्दच नाही. इष्टापुरतं तु कर्तव्यम ब्राह्मणेन प्रयत्नतः इष्टेन लभते स्वर्गम पूर्ते मोक्षम समश्रुते. ब्राह्मणाने प्रयत्नपूर्वक इष्ट यज्ञ यागादी कार्य व पूर्त जनहिताचे कार्य केले पाहिजे. इष्ट कार्याने स्वर्ग प्राप्ती व पूर्त कार्याने मोक्ष मिळतो. जनहिताच्या कार्यात जलाशय वा विहिरी इत्यादी येतात एवढाच उल्लेख एका श्लोकाने येतो. या श्लोकाने मी या अगोदर लिहिलेल्या गोष्टीस पुष्टीच मिळते हे वाचकांचे लक्षात येईलच. सगोत्रात भ्रश्यते नारी, विवाहात सप्तमे पदे, स्वामी गोत्रेण कर्तव्यास तस्याः पिंडोदक क्रियाः. विवाहातील सप्तपदी झाल्यावर स्त्री आपल्या वडिलांचे गोत्राने मुक्त होते. तिच्या पिंड व जलदानादी क्रिया पतीच्या गोत्रानुसार केल्या जातात. हा श्लोक देण्यामागचा उद्देश माझा वेगळाच आहे. ज्या स्त्रियांनी दोन आडनावे अट्टहासाने लावण्याचा प्रयत्न केला ती त्यांची चूक म्हणावी का धाडस म्हणावे हे मला कोणी समजावून सांगेल का? कारण माझ्या संस्कृतीत स्त्री ही भोगवस्तू नाही, तिची पातळी खूप उच्च आहे हे मनुस्मृती आदी अन्य ग्रंथाद्वारे कळते. तरी त्यांचे वागणे असे का? त्यांना समर्पणाचा अर्थ नाही कळला का? शंकाच आहे. असो, मीच मत मांडत बसण्यापेक्षा विद्वानांना विचार करण्याची पुन्हा एक संधी सोडतो. दिवा सूर्यांशुभिस्तप्तम रात्रौ नक्षत्र मारुतैहि संध्ययो रप्युभाभ्यांच पवित्रम सर्वदा जलम. दिवसा सूर्यकिरणांनी तापलेले व रात्री नक्षत्र व वायूने असे दोन्ही संध्याकाळी, प्रातःकाल व सायंकाल पाणी नेहमी पवित्र असते. हा श्लोक देण्याअगोदर गंगाजल महत्व व पावित्र्य पण दोन तीन श्लोकात वर्णित आहे. आज एवढे पुरे वाटते. उद्या पुढील स्मृती पाहू. इत्यलम, धन्यवाद. हा
0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया. एक अभिनव उपक्रम, आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300016512 आणि 94239488.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात असद भोपाली यांचं गीत, मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये. एक पहेली या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती, या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं। जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता। सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे, फक्त रेडिओ विश्वासवर।

कार्यक्रमात आता ऐकूयात अन्वय यांनी गायलेलं बहार आने तक या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालक मित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या वाचनमालेमध्ये प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित काही प्रेरणादायी कथा खास तुमच्यासाठी. मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत एक नवीन कथा. कथेचं नाव आहे देवाचे आकाश. आजचा हा भाग 19, देवाचे आकाश. पंधरवड्यातून एकदा आमच्या बाई एक वेगळा तास वर्गात घेतात. अगदी वेगळा बरं का? तुम्हाला वाटेल खेळाचा असेल, स्पर्धेचा असेल, छे अहो त्याहूनही वेगळा. त्या तासाची आम्ही सर्व अगदी आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्या तासाचं नाव आहे मित्रांनो काहीही विचारा. या तासाला आपल्या मनातली कोणतीही शंका आम्ही बाईंना विचारायची. कुठली? समजा बाईंना त्याचं उत्तर माहिती नसेल तर त्यास मोकळेपणाने सांगतात. या शंकेचं उत्तर मी पुढल्या तासाला देईन, कारण या क्षणी मला तुमचं समाधान होईल असं उत्तर देता येणार नाही, काही सांगता येणार नाही. फडणीस बाईंचा हा मोकळेपणा आम्हा मुलांना खूप आवडतो. सतत केवढी तरी नवीन पुस्तकं ते आम्हाला दाखवित असतात. वाढदिवसाला प्रत्येकानं पुस्तक घ्या असं त्या वारंवार सांगत असतात. टीव्हीवरल्या बातम्या ऐका हे नियमाने सांगतात आणि रोज आजच्या वृत्तपत्रातील ठळक बातम्या वेगवेगळ्या मुलांकडून वर्गातच वाचून घेतात. त्यांना नेहमी काहीतरी वेगळं सुचत असतं, त्याची आम्ही सर्व वाट पाहत असतो. वर्षभरात सर्वात जास्त व्याख्यानं म्हणजे भाषणं आईबाबांबरोबर कोणी ऐकली याची सुद्धा ते स्पर्धा घेतात, त्याला स्वतः बक्षीस देतात. या सगळ्या उपक्रमामुळे आमचा वर्ग इतका उत्साही झाला आहे, जिज्ञासू झाला आहे की आमच्याकडे आलेले नातेवाईक माझ्या आईबाबांना नेहमी विचारतात तुमचा सुमित 6वीत आहे ना, पण वाटतो मात्र 8वी 9वीचा विद्यार्थी बरं का? असं कुणी म्हटलं की मला आठवतो चेहरा फडणेस बाईंचा. आमचं भाग्य हे की 5वीलाही आणि आताही 6वीलाही फडणीस बाईच आम्हाला क्लास टीचर म्हणून आल्या. हे सगळं सांगत बसलो कारण आजही काहीतरी विचाराचा तास बाई घेणार आहेत. आम्ही सारे बाईंचीच वाट पाहत होतो आणि माझी शंका तयार होती. विचारताना गोंधळ नको म्हणून मी ती शंका कागदावरच आधीच उतरवून ठेवली होती. थोडा वेळ गेला आणि बाई आल्या. काहींनी हात वर करून काहींनी कागदावर लिहून बाईंना त्यांच्या शंका विचारल्या. शेवटी माझ्या प्रश्नाचा कागद पाहून त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिलं आणि त्या छान हसल्या, म्हणाल्या सुमित या प्रश्नाचं उत्तर मी पुढल्या किंवा त्या पुढच्या तासाला देईन. मी जरा हिरमोसलो. महिनाभर थांबायचं? पण माझ्या प्रश्नावर बाईंनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं होतं. त्या छान हसल्या होत्या, याचा अर्थ त्यांना माझं कुतूहल आवडलं होतं. मी घरी आईबाबांना शाळेत जे जे घडलं आणि घडतं ते सांगत असतो. जेवताना आमच्या गप्पा रंगतात. माझा प्रश्न आणि फडणीस बाईंची प्रतिक्रिया दोन्ही मी आईबाबांना सांगितली. आईबाबांनीही माझं कौतुक केलं बरं का? तेही समजावून सांगतात, पण फडणीसबाई काय सांगतात याकडे मी कान लावून बसलो होतो. आता महिनाभराची तयारी तर मी केलीच होती. चला पाहूया महिनाभरानंतर फडणीसबाई माझ्या प्रश्नाला काय उत्तर देतात ते. मित्रांनो, तुमच्याही मनामध्ये शंका निर्माण झाली असेल ना की सुमितनी नेमकी काय शंका कागदावर लिहून ठेवली असेल आणि बाईंना विचारली असेल. ऐकूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल कर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार रवींद्र जैन.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया. एक अभिनव उपक्रम, आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. याच सुदृढ आरोग्याच्या दिशेने टाकूया आणखीन एक महत्वपूर्ण पाऊल, वॉक फॉर हेल्थ. एक अनोखा प्रयोग फक्त महिलांसाठी. हा होणार आहे दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण आहे प्रावशी टाउन अकॅडमी मैदान. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. तेव्हा लवकरात लवकर नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 20 जून 2026. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 6300 16512 आणि 94 239 84 88.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: बदले बदले।
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
1: हो लगेचच कॉल करतो।

0: बस टाइम चेक
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास।

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

香港。

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुल.

करणे. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: गया जो वो खरीदार।
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम। आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद। पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत। अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला हा वॉक आहे। कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग। दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे। प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना। त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

शब्दांच्या आणि व्यर्थ पांडित्याच्या बडीवारानं का तो अपरंपार कळणार आहे. भले भले त्या साधनानं विठ्ठलाला शोधतात आणि साधनातच गुंतून जातात. साध्य आणि साधन यांच्यातच मुळी गोंधळ उडतो. खरं तर तो विठू शोधायचा तो सत्संगाच्या स्नेहकल्लोळात, संतांच्या नामकीर्तनाच्या स्वरतरंगात, निरागस आनंदाच्या प्रेमगोकुळात. विठोबाला आवडतो तो वारकऱ्यांचा, भक्तजनांचा भोळा भाबडा भाव. त्या भावाच्या साधेतच तो केव्हा तरी भेटून जाईल, केव्हा भेटला ते कळणारही नाही.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेकते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-249-84-888 या क्रमांकांवर.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94291484888 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5353-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।